ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा

0: निमंत्रित करत असतो। आजही आपण आरोग्यमंत्री या कार्यक्रमामध्ये स्त्री रोग याविषयी आपण जाणून घेणार आहोत। कॉमन आजार काय असतात त्याविषयी आणि त्याचे उपाय पण कसे असू शकतात, उपचार कसे असू शकतात, त्याचे प्रिकॉशन कसे घेतले पाहिजेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत। आणि यासाठी आपण रेडिओ तेनाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे डॉक्टर श्रेया पंदरकर यांना। त्या स्त्री रोग तज्ज्ञ आहेत, त्यांचं MBBS वैशंपाई मेडिकल कॉलेज सोलापूर येथे झालेलं आहे। सध्या ते MS करत आहेत, OBGYN ते पण करत आहेत आपल्या तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ मुंबई इथे। आणि आज त्या धाराशिवमध्ये कॅम्पसाठी आलेले आहेत आणि त्यांनी रेडिओ तेरणाला व्हिजिट करून आज आपल्याला आपले जे महिलांचे आजार असतात विविध त्याविषयी ते आपल्या सर्वांना माहिती देणार आहेत। मी सर्वप्रथम डॉक्टर श्रेया पंदरकर जी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या।
1: थँक्यू सो मच।
0: सर्वप्रथम तर श्रेया, आपण सोलापूरमध्ये आपलं MBBS झालं आहे त्यामुळे आपण या भागाशी थोडेसे सुपरिचित आहात, त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे तुम्हाला काय म्हणतात त्याला ते कम्फर्ट वाटत असणार आहे
1: खूप जास्त।
0: अच्छा, तर आपण धाराशिवमध्ये आलात, आज कॅम्पमध्ये आलेला आहात, तर तुम्हाला काय अनुभव आला तो अगोदर सांगा।
1: चांगला होता कॅम्प, लोकही चांगले आहेत तसे बोलायला, आवर्जून आले म्हणजे इतकं, म्हणजे अवेअरनेस हेल्थ रिगार्डिंग इतकी जास्त आहे, त्या ते बघून मी जास्त खुश होते। म्हणजे असं नसतं की जर हेल्थ कॅम्प असेल तर खूप वेळा होतं की लोक हेल्थला निग्लेक्ट करून येत नाही, पण आम्ही म्हणजे आय वॉज अमेझ्ड अँड हॅपी की लोकांना इतकी अवेअरनेस आहे। आणि फक्त असं नाही की फक्त एज्युकेटेड किंवा यंग पीपल, म्हणजे असं नाही, ओल्ड लोक पण, म्हणजे म्हातारे लोक होते त्यांनाही वाटत होतं की हा आपल्याला त्रास होत आहे म्हणून ते आलेले, म्हणजे काय त्रास होतोय, काय त्रास नाही होते असं तसं, म्हणजे आम्ही त्यांना नीट काउन्सिलही केलं। म्हणजे आय थिंक सो मोस्ट इम्पॉर्टंट इज सेल्फ अवेअरनेस रिगार्डिंग की तुम्हाला त्रास होत आहे आणि नंतर असतं की तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर मग चांगला तसा प्रतिसाद होता।
0: अच्छा, आणि खास करून आज आपण ज्या स्त्रियांच्या आजारांविषयी, महिलांच्या आजारांविषयी बोलणार आहोत, तर महिलांशी संवाद साधताना तुम्हाला काही जाणवलं, काही नवीन जुनं समजा अशा काही पद्धतीने महिला खरंच अवेअर आहेत नाही आहेत त्यांच्या आजार
1: आहेत? म्हणजे मी मला वाटलेलं की मे बी थोडे इग्नोरंट असतील किंवा कामात ते खूप जास्त बिझी असेल म्हणून ते हेल्थला इग्नोर करत असतील, पण नाही, म्हणजे त्यांच्या होतं मनात की मे बी मला बॉडी पेन होत आहे किंवा मला पिरियड्सचा प्रॉब्लेम होत आहे किंवा बाकी काही हॉर्मोनल इश्यूज, किंवा दोन तीन आज प्रेग्नंट लेडीज पण आलेले सांगायला की मॅम हा त्रास होत आहे, तो त्रास होत आहे, म्हणजे असं, म्हणजे पीपल वर अवेअर अँड दे न्यू की आपल्याला यायचं आहे, म्हणजे असं, आणि ते आले आम्ही त्यांना नीट काउन्सिलही केलं की ही गोळी घ्या, ती गोळी घ्या, असं करा, तसं करा, म्हणजे।
0: अच्छा, तर डॉक्टर श्रेया पंदरकर जी, आता जसं आपण म्हटलं की काही महिलांनी येऊन आपल्याशी चर्चा केली त्यांच्या आजारांविषयी, तर आपण त्याच गोष्टीला पुढे घेऊन जाऊयात की तुमच्या निदर्शनामध्ये, तुमच्या ड्युरिंग MBBSच्या पिरियडमध्ये असेल किंवा आता जस्ट तुम्ही MS पण करताय समजा, तर तुम्हाला असे महिलांमध्ये कॉमन असे आजार कुठले आहेत की जे तुमच्या निदर्शनास येतात?
1: आता तर मला खूप जास्त जे असं हे वाटत आहे इज की इनफर्टिलिटी, कन्सीव्ह करायला त्यांना खूपच जास्त प्रॉब्लेम होत आहे। सेकंड आणि त्याचा मेन, म्हणजे खूप लोकांना, म्हणजे असं आता मेन कॉज नाही पण जितकं मी पाहिलं आहे की ते का कन्सीव्ह नाही करू शकत आहे, द रिझन इज PCOD। आणि मी असे खूप सारे असेही पाहिले आहेत केसेस की PCOD नसून पण ते कन्सीव्ह नाही करू शकत आहे, म्हणजे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण तरीही त्यांना जमत नाहीये कन्सीव्ह करताना, किंवा मग बाकीचे सगळे जसे, म्हणजे त्यांचे अॅनाटॉमिकल इश्यूज होते त्यांना की मे बी युट्रसमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा फेलोपियन ट्यूब, ओव्हरीज, म्हणजे नाही का बरोबर अंडाशय बनत नाहीये, बरोबर एग फॉर्म होत नाहीये, बाकीचे रिझन्स आहेत, म्हणजे तेही एक कॉज आहे। आणि दुसरं मला रिझन वाटतंय लाईफस्टाईल, खूप जास्त हॉर्मोनल प्रॉब्लेम्स, म्हणजे ते आय थिंक सो दॅट इज द मेन प्रॉब्लेम राईट नाऊ, की म्हणजे त्यांना माहिती आहे की वेट लॉस करायची गरज आहे किंवा हेल्दी डाएट करायची गरज आहे, ते आय थिंक सो वन ऑफ द मेन रिझन्स आहे की त्यांना, म्हणजे मेन इन्फर्टिलिटी आणि दुसरं की त्यांचे पिरियड्स पण नॉन रेग्युलर नाही आहेत। म्हणजे असेही केसेस आहेत की ज्यांना मंथ्स, 6 मंथ्स, 7 मंथ्स, इयर्स पिरियड्स येत नाही, आणि आम्ही असेही केसेस पाहिलेत की ज्यांना एका महिन्यामध्ये 2 ते 3 वेळा ही पिरियड्स येतात।
0: अच्छा,
1: येस, इट इज व्हेरी कॉमन, म्हणजे आम्ही असेही केसेस पाहिले आहेत। तर मग अशा लोकांना मग कन्सीव्ह, म्हणजे ऍट दी एंड इट ऑल गोज डाऊन टू की त्यांना कन्सीव्ह करता येत नाही, ते येतात किंवा, कारण की आधी दे नो, त्यांना अवेअरनेस असते की हा हा प्रॉब्लेम होत आहे, बट ऍट दी एंड त्यांना त्यांचे मेन्सेस रेग्युलराइज का करायचे आहेत, कारण की दे वॉन्ट टू कन्सीव्ह, असं तेव्हा जाऊन आपल्याला रिअलाइज होतं की अच्छा हे प्रॉब्लेम्स आहेत का, ते प्रॉब्लेम्स आहे असं। तर मग मेन तर म्हणजे आम्ही जे पाहिले खूप लोकांना थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो, थायरॉइडमध्ये मग वेट इन्क्रीज होतं त्यांचं, मग त्यांना म्हणजे मेन्सेस इरेग्युलॅरिटी वगैरे त्यांना जाणवते. मग आम्ही मग तेच म्हणतो त्यांना की तुम्ही बेसिक्सपासून स्टार्ट करा. फर्स्ट ऑफ ऑल गोज

0: एक्सरसाइज, मग त्यानंतर मेडिकेशन्स, म्हणजे आम्ही आणि हेल्दी फूड ऍक्च्युली ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, की म्हणजे इतके सिव्हिअरली ओबीज असतात ते की नाही, म्हणजे त्यांना ते फुल ते दिसून येतं नाही का. आणि त्यानंतर मग एकतर वेट गेन इतका जास्त होतो की मग हॉर्मोनल प्रॉब्लेम्स, लाईक गर्ल्समध्ये पण मग टेस्टॉस्टेरॉन लेवल खूप जास्त असते, तेही पाहिलं आहे आम्ही. तर मग ॲट दी एंड इट ऑल गोल्स की म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुमची लाईफस्टाईल, एक्सरसाइज, एव्हरीथिंग, मग त्यानंतर आपण मेडिकेशन स्टार्ट करतो. जर तेही नाही झालं तर मग आपल्याला मे बी आपल्याला कुठलं सर्जिकल इंटरव्हेन्शन किंवा काहीतरी करावं लागतं. तर मग बिफोर म्हणजे हे खूप जास्त कॉमन आहे सध्या, मोर देन आय थिंक सो प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा आफ्टर प्रेग्नन्सी जे प्रॉब्लेम्स होत आहेत, गायनॅक प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढत आहेत. की म्हणजे असं आम्ही अशी केसेस पाहिले जे असं त्यांना माहिती आहे की सपोज ती आता 25-26 इयर्सची आहे आणि तिला ऍट द एज ऑफ 15 पिरियड झालेत, ती शी इज व्हेरी वेल अवेअर की तिला 10 इयर्स पासून मेन्सेस रेग्युलर नाही आहेत, की तिला 2 वर्षात एकदा येतात किंवा 6 मंथ्समध्ये 1-2 येत आहेत. मग त्यांना ते आत्ता रिअलाइज होतं की नाही, म्हणजे तर ते आय थिंक सो ते सेल्फ अवेअरनेस पण खूप जास्त गरजेची आहे, रिअलायझेशन की जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे तेव्हा तुम्ही इमिडिएटली या, कारण की मग म्हणजे प्रॉब्लेम हा होतो की मग बॉडी यूज टू होऊन जाते ना त्या सायकलला. मग नंतर जेव्हा तुम्ही 10 वर्षांनी ट्रीटमेंट घ्यायला येता थोडं डिफिकल्ट असतं मग ते सगळं पुन्हा रिव्हर्स बॅक करायला की दॅट इट शुड गो टू नॉर्मल असं. तर मग ते पाहिलं मी.
1: अच्छा, तुम्ही खूप पुढे गेलात तसं, कारण काही क्वेश्चन माझ्या डोक्यामध्ये चालवतात त्याचा अन्सर तर खरं मिळालं, पण तरी सुद्धा मी परत एकदा मी थोडीशी आठवण करून देतो सर्वांना की डॉक्टर श्रेया पंदरकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत, त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि सध्या तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मुंबई इथे, नेरूळ मुंबई इथे एम एस करत आहेत OBGYN याच्यामध्ये. तर जसं तुम्ही म्हटलात की लाईफस्टाईल आणि हे तर आम्हाला खूप म्हणजे ऐकायला मिळायचं अगोदर न्यूजमध्ये, पण ते खूप शहरी भागामध्ये होतं, मुंबईमध्ये होतं, पुण्यामध्ये होतं असं ऐकायला मिळायचं. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे ते सांगा.
0: नाही, मला असं वाटतं की ते सगळीकडे एक्झिस्ट करतं, म्हणजे इनफॅक्ट मी आज पण आलेले कॅम्पला तरीही आय सॉ फिमेल्स की दे हॅड द सेम प्रॉब्लेम्स. ते फक्त असं नाही आहे की ते फक्त पुणे किंवा मुंबईमध्ये एक्झिस्ट करतं. इनफॅक्ट जेव्हा माझं MBBS सोलापूरमध्ये होतं
1: तेव्हा म्हटलं म्हणून मी हा प्रश्न
0: विचारला, म्हणजे जेव्हा मी सोलापूरलाही होते तेव्हा पण आम्ही PHC मध्ये काम करायचो, तेव्हा पण गर्ल्स यूज टू कम विथ द सेम कंप्लेन्स की त्यांना PCOD आहे, त्यांचे मेन्सेस इरेग्युलर आहेत. म्हणजे आय थिंक सो आता ते खूप असं ग्लोबलाइज झालंय, ते लाईफस्टाईल आय थिंक सो सगळीकडे असं, ते फक्त एका सर्टन पर्टिक्युलर एरियापर्यंत नाही राहिलंय की फक्त पुणे मुंबई किंवा बिग सिटीज मध्ये हा प्रॉब्लेम होत आहे. कारण की इनफॅक्ट आज पण मी जेव्हा आलेले तेव्हा पण मी पाहिलं की खूप फिमेल्स आलेले कंप्लेन्स ने की मेन्सेस रेग्युलर नाही आहेत, म्हणजे दे हॅड चिल्ड्रन, त्यांना होते मुलं, पण ते 30-35 इयर्सचे आहेत. या एज मध्ये पण जरी तुमचे मेन्सेस इरेग्युलर होणं नॉर्मल नाही आहे, कारण की तर मग त्यांनाही सेम कंप्लेन्स होते. मग आम्ही बोललोय त्यांना की तुम्हाला सोनोग्राफी वगैरे वगैरे करून मग पुढे असेसमेंट करून.
1: आता डॉक्टर श्रेया, मी आता या ठिकाणी हा एक प्रश्न माझ्या डोक्यात निर्माण होतो ऍज अ यू आर ऑल्सो यंगर डॉक्टर, तर जे आमच्याकडल्या भागामध्ये किंवा जे आम्हाला ऐकायला येतं नेहमी की लग्न उशिरा होणं, म्हणजे ॲम्बिशियस असतात, करिअर करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. लाईफस्टाईल हा तर मेन पार्ट आहे ते आपण समजू शकतो. काही गोष्टी तुम्ही ज्या मेडिकल टर्ममध्ये ज्या सांगितलेल्या आहेत समजा त्या पण आपण समजू शकतो, पण तुम्हाला काय वाटतं की लाईफस्टाईल ओव्हर ॲम्बिशियस असणं किंवा तो एजचा जो एक बाय नॅचरल नैसर्गिक जर आपण तो कालावधी आहे तो जर सुटलेला असेल, तर तुम्हाला काय वाटतं की या सर्व गोष्टीमध्ये आपण कशा पद्धतीनं प्रिकॉशन घ्यायला हवेत किंवा काळजी घ्यायला हवी की आपण आपलं लग्न आता उशिरा होत असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टीला धरून तुम्हाला काय सजेशन तुम्ही असं देऊ इच्छिता की काय नेमकं याच्यात करायला हवं.
0: म्हणजे इट इज फाईन की यू आर ओव्हर ॲम्बिशियस अँड एव्हरीथिंग, बट मला असं वाटतं की ॲट दी एंड प्रायोरिटीज पण खूप सेट असायला हवे असं मला वाटतं. कारण की मे बी आपण करिअरमध्ये खूप पुढे आपण विचार करतो सगळं आणि मग आपण मे बी विसरून जातो किंवा काय, म्हणजे मग एज निघून जाते, मग तेव्हा म्हणजे खूप लोकांना मी असं पाहिलं रिअलाइज होतं की नाही आता मला कन्सिव्ह करायचं आहे आणि मग त्यांना तो प्रॉब्लेम स्टार्ट होतो. सो आय फील की ते रिअलायझेशन आणि अटेन्शन असणं पण खूप जास्त गरजेचं आहे की दो युअर 27-28 आणि तुम्हाला ॲम्बिशन आहे त्या कामाचं, बट बॅक ऑफ द माइंड यू शुड रिअलाइज की प्लॅन करायला हवं. कारण की 30s नंतर प्लॅन करतो फाईन, बट स्टील थोडं रिस्की असतं. कारण की विथ एज एकतर फर्स्ट ऑफ ऑल प्रेग्नन्सी ठेवणं खूप अवघड होऊन जातं, दुसरी गोष्ट जर एल्डरली मदर्समध्ये डाऊन सिंड्रोमचे खूप जास्त हे आहे, तर मग ते लोक ते रिअल आणि ऍक्च्युली इट्स नॉट ओनली डाऊन सिंड्रोम बट अदर डिफेक्ट्स एज वेल. म्हणजे ते आता मेन ऍक्च्युली डाऊन सिंड्रोम आपण म्हणतो आणि ते खूप जास्त कॉमनही आहे, पण बाकीचे पण म्हणजे जेनेटिकल डिफेक्ट्स वगैरे ते थोडे एल्डरली एजमध्ये जास्त दिसून येतात. तर मग ते अटेन्शन ते खूप जास्त गरजेचं आहे, कारण की आम्ही असे पाहिलेत की म्हणजे दे आर 28-29 आणि थोडे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स दिसतात, रिपोर्ट्समध्ये दिसतंय की मे बी शुगर वाढत आहे किंवा हा प्रॉब्लेम होत आहे त्यांना, बट दे लाईक नो नो आम्ही प्लॅन नाही करत आहे. मग आम्ही त्यांना थोडं करतो काउन्सिल की नाही म्हणजे यू शुड स्टार्ट प्लॅनिंग, इट इज इम्पॉर्टंट, कारण की एकतर यू आर 28-29 or 30 आणि जर तुम्ही फर्स्ट बेबी प्लॅन नाही केलं अँड इफ यू वॉन्ट अ सेकंड चाइल्ड एज वेल, मग ते खूप पुढे होऊन जातं सगळं अँड मग रिस्क एज वेल तेवढेच वाढतात त्यांचे.
1: आता ऍज अ एक्सपर्ट डॉक्टर म्हणून तुम्ही बऱ्याचशा टेस्ट सजेस्ट करता, म्हणजे एखादी महिला जर तुमच्याकडे येत असेल ती आपल्याला त्याविषयी चर्चा करायची की ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि आफ्टर प्रेग्नन्सी आणि ते प्रेग्नन्सी होण्याच्या अगोदरची काय काळजी, हे तीन टप्प्यातला विषय जो आहे तो पण तुम्ही एक्सप्लेन करा. पण त्याच्या अगोदर एक असा प्रश्न विचारायचा होता की जो एक कॉमनली बोलला जातो तो म्हणजे असं की डॉक्टरांकडे कुठलाही पेशंट गेला, म्हणजे खास करून आता महिला आपला असा विषय चालू आहे म्हणून, आणि जर समजा ते प्रेग्नेंट असेल आणि तुम्ही खूप असं वेगवेगळ्या डिफरंट टेस्ट सांगता, मग ते अॅम्युनि टेस्ट असेल किंवा अजून कुठल्याही समजा तुम्ही डाऊन सिंड्रोमचा विषय काढला म्हणून, ते म्हणतात तुम्ही उगीच टेस्ट सांगतात म्हणून एवढं निघतं, आमच्या जुन्या काळामध्ये एवढं कुठं काय असा विषय होता, असा पण एखादा विषय येऊ शकतो. तर तुम्ही त्या बाबतीत पण सांगा की हे तुम्ही टेस्ट ज्या सगळ्या सजेस्ट करतायत, अर्थात टेक्नॉलॉजी आलेली आहे, सायन्स आहे त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी, तर तुम्ही त्या बाबतीत काय सांगाल, कारण त्याचा रेशो पण बरेच जण सांगतात की त्याचा खूप रेशो कमी आहे, म्हणजे 0.1% मध्ये सुद्धा येईल का नाही सांगता येत.
0: बट द थिंग इज सी ओके, मला तुमचा कळतंय कन्सर्न, आपण म्हणू की मे बी 0.1% किंवा 1% ऑफ द पॉप्युलेशन मध्ये असू शकतं, पण आपल्याला काय माहिती की तो पेशंट त्या 1% मध्ये आहे की नाही, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते टेस्ट सांगणं आमचं काम आहे, कारण की प्रिव्हेन्शन ऑफ दॅट थिंग इज आर वर्क ऍट दी एंड. तुम्ही काउन्सिलिंगसाठी का येत आहात हो की नाही? आता जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा आम्ही त्यांना सगळे टेस्ट देतो, कारण की ते गरजेचे आहेत. आता आम्ही त्यांना शुगरची टेस्ट दिली, ते म्हणतात नाही नाही ये क्यू करणे की जरूरत आहे, गरजेचं आहे ना. आफ्टर 20 weeks इफ युअर डायग्नोस्ड एज अ GDM तुमच्या बेबीचा वेट वाढणारच आहे, सगळं तुम्हाला हे करणं गरजेचंच आहे. आता आम्ही ड्युअल मार्कर टेस्ट फॉर डाऊन सिंड्रोम आम्ही 11-13 weeks मध्ये सांगतो, ते जर नाही झालं तरी आम्ही टिल 20 weeks आम्ही क्वाड्रपल मार्कर सांगतोच, तसं आहे ते. आणि ते करणं नाही करणं त्यांचं काम आहे, पण वी विल
1: ऍडवाईस
0: बिकॉज आय स्टील रिमेंबर दिस केस जे आलेलं की एक आम्ही बेबी डिलिव्हर केलेलं आणि मग ही पीडियाट्रिक्स नंतर ते बेबी पीडियाट्रिक्सकडे गेले, कारण की त्या बेबीच्या हार्टमध्ये होल होत आणि त्यांनी फिटल 2D इको नव्हता केला. आम्ही सगळ्यांना सांगतो फिटल 2D इको करायला, ते इम्पॉर्टंट असतं. आम्ही दर एका गोष्टी मागे तथ्य आणि अर्थ आहे, ते फक्त तुमचं परसेप्शन आहे की ते गरजेचं आहे की नाही. आता आम्ही सगळ्यांना म्हणतो बिफोर प्रेग्नन्सी इफ द मदर इज प्रेग्नंट, आम्ही म्हणतो त्यांना की थायरॉइडची टेस्ट करा, बट दे लाईक नो नो खूप एक्सपेन्सिव्ह आहे आम्हाला परवडत नाही, देन दॅट इज युअर रिस्क, कारण की जर तुमच्या बेबीला जर हायपोथायरॉइडिझम झाला, तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझम आहे, द बेबी इज प्रोन फॉर मेंटल रिटार्डेशन, तसं आहे ते. म्हणजे सपोज जर त्यांनी तो टेस्ट नाही केलं आणि जर मदरला थायरॉइड आहे तर मग बेबी इज व्हेरी प्रोन फॉर मेंटल रिटार्डेशन, म्हणजे बेबीचं आयक्यू लेस असू शकतं, देन दॅट इज ऑन देम, कारण की आम्ही तर सांगत आहोत त्यांना प्री अँटीनेटल हे सगळे टेस्ट करायला. तर इट इज ऑल अबाउट द परसेप्शन अँड सेकंड थिंग आय फील इज अ ट्रस्ट ऑन द डॉक्टर एज वेल, की जर आम्ही सांगत आहोत तर त्या मागे काहीतरी अर्थ आहे, कारण की
1: ते आपल्या भल्यासाठी आहे, ते तुमच्या
0: भल्यासाठी. आम्हाला आम्ही त्यांना तेच म्हणतो की आम्ही तुम्हाला हे टेस्ट देतो मला काहीच भेटत नाहीये, नो CUT नो नथिंग, कारण की वी आर वर्किंग फॉर द हॉस्पिटल, दे कम टू अस, आम्ही त्यांना सांगतो हे करा, ते आता त्यांचं आहे करायचं की नाही. म्हणजे आम्ही लिटरली खूप पेशंट्सला या लँग्वेजमध्ये सांगितलं की हे बघा आम्ही तुम्हाला हे तुमच्या भल्यासाठी सांगतोय, आम्हाला काहीच फायदा नाहीये, म्हणजे तुम्हाला फोर्स करून की तुम्ही हे करा. म्हणजे
1: तर श्रोते आपण ही खूप छान अशी माहिती ऐकत आहोत ते डॉक्टर श्रेया पंधरकर यांच्याकडून. ते आता सध्या MS करत आहेत OBGYN तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ इथे. तेव्हा आता आपण जो मागाचा प्रश्न होता तो म्हणजे असाच की आता चला ठीक आहे तुम्ही तर ह्या सगळ्या गोष्टींना अवेअर केलेला आहे आणि हे सगळं अवेअर झाल्यानंतर एक स्त्री उत्तम आहे आणि आता तिला प्रेग्नन्सी झालेली आहे, तर त्या ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या ह्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि नंतर जे आता खूप म्हणजे ज्याच्यावर भारत सरकारनं सुद्धा केलं की पोषण आहार सप्ताह, म्हणजे जे 1000 पहिले दिवस असतात ते खूप महत्वाचे असतात, असं एक याच्यावर खूप जनजागृती सुरू केलेली आहे. तर तुम्ही काय सांगू इच्छिता की जेणेकरून जो ऐकणारा इथला भाग आहे महिला आहेत त्यासुद्धा त्याबाबतीत जागृत होतील?
0: म्हणजे ऍक्च्युली पहिले 3 महिने तर आय थिंक सो सर्वात जास्त काळजी कारण की जे होतं पहिल्या 3 महिन्यामध्येच होतं. तर मग आम्ही सगळ्यांना नेहमी फोलिक ऍसिड प्रिस्क्राईब करतो, 3 मंथ्स कंपल्सरी घ्यायचं असतं कारण की बेबीची डेव्हलपमेंट त्याच्यावर खूप जास्त अवलंबून असते अँड मोर दॅन द डेव्हलपमेंट द न्यूरल डेव्हलपमेंट ती खूप जास्त डिपेंडंट असते. सो तेवढं फोलिक ऍसिड डेली घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट डाएट, नीट जेवण करायचं म्हणजे स्टेबल राहणं, काळजी घेणं कारण की मॅक्झिमम अबॉर्शन्स जर पाहिले असतील तर मग फर्स्ट 3 मंथ्समध्येच होतात म्हणजे मोस्टली तरी, म्हणजे जितके जर झाले तरी पण तर मग तेव्हा. आणि सेकंड थिंग आय फील इज की जे मेन USGs असतात, सोनोग्राफीज असतात, ते फर्स्ट 3 मंथ्सचेच असतात म्हणजे ते नीट करणं, जसं एन्टी स्कॅन आम्ही सगळ्यांना सांगतो करणं गरजेचं आहे, ते खूप लोक मिस करतात. तर मग ते जास्त इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं. फर्स्ट इज डाएट, मेडिकेशन्स अँड द टेस्ट्स, म्हणजे जे कारण की कुठली जर प्रेग्नंट फिमेल आमच्याकडे येते तर आम्ही त्यांना फर्स्ट 3 मंथ्समध्येच सगळे इम्पॉर्टंट टेस्ट सांगतो. जर ते झाले असतील तर काही प्रॉब्लेम नसतो कारण की ते खूप जास्त
1: इम्पॉर्टंट.
0: 3 मंथ्स मग अनॉमली स्कॅन आम्ही सांगतो, तेही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की सपोज जर बेबीला काही प्रॉब्लेम असला किंवा काय तर मग ते बिफोर 24 वीक्स डायग्नोज होणं पण खूप जास्त गरजेचं आहे कारण की त्यानंतर मग आपण काय करू शकत नाही. तर मग ते म्हणजे आम्ही आणि द थिंग इज की आम्ही सगळ्यांना सांगतो हे करून घ्या, करणं नाही करणं ऍब्सोल्युटली.
1: एज फॅक्टर येणार नाही मध्ये तुम्ही
0: येतो
1: नाही एज फॅक्टर म्हणजे समजा जे 20-22 वर्षाची प्रेग्नंट वुमन असेल म्हणजे 35 वर्षाची असेल तुम्ही
0: सगळ्यांनीच करायचं असतं. आणि म्हणजे इफ द वन हु इज एल्डरली त्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी, सगळ्यांनीच घ्यायला हवी बट द वन हु इज लाईक 30-35 मध्ये त्यांनी थोडी जास्त काळजी घ्यायला हवी, अजून काही नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की आफ्टर 3 मंथ्स आम्ही आयरन, कॅल्शियम, फोलिक ऍसिड, प्रोटीन पावडर ते स्टार्ट करतो कारण की न्यूट्रिशन मॅक्झिमम नसतं, नाही घेते इतकं, म्हणून आम्ही आमच्या साईडनेच त्यांना. तर मग आम्ही म्हणजे कारण की गॅरंटी नसते की आम्ही जर त्यांना म्हणत आहोत की डेली तुमचा इतका कॅलरी इंटेक व्हायला हवा, नो गॅरंटी की ते घेतील की नाही घेतील. म्हणून इट इज व्हेरी कंपल्सरी टू हॅव आयर्न सप्लिमेंट्स, फोलिक ऍसिड सप्लिमेंट्स, कॅल्शियम सप्लिमेंट्स अँड सेकंड इज प्रोटीन पावडर कारण की प्रोटीन इज व्हेरी नेसेसरी फॉर द प्रेग्नन्सी. आणि दुसरी गोष्ट आहे की प्रोटीन पावडरने म्हणजे मदर जे असते त्यांचा ॲपिटाईट पण वाढतो तर मग ते फूड पण चांगलं घेतात तर ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सेकंड इज नो ऑइली फूड, नो कॅफिन, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नाही नो मीन्स नो, ते फुल ऑन अवॉइड करायला हवं. बाकी तुम्ही जे म्हणजे जे हवंय ते खाऊ शकता बट इट शुड बी जस्ट हेल्दी, अजून काही नाही म्हणजे बस इट्स जस्ट बेसिक्स मला असं वाटतं. काळजी घेणं थोडं जास्त इम्पॉर्टंट आहे, जसं म्हणजे जास्त हालचाल नाही करणं किंवा खूप जास्त पळणं, एक्सरसाइज हे ते त्याच्या मागे थोडं नाही, थोडं रेस्ट करा, अजून काही नाही.
1: अच्छा, आणि आता हे तर झालं तुम्ही ड्युरिंग प्रेग्नन्सी सांगितलं आणि आता प्रेग्नन्सी आणि तो जो पिरियड असतो तो खूप धावपळीचा असतो तर त्या दरम्यान काय काळजी घ्यायला हवी सांगा. मी तर म्हणतो ते प्रेग्नंट वुमनच्या ऐवजी त्यांच्या आजूबाजूचे जे कुटुंबीय आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे ते पण सांगा त्या वुमनची.
0: म्हणजे 9 मंथ झाल्यावर
1: झाल्यानंतरचा विषय.
0: अच्छा, तर मग काही नाही, त्यांनी फक्त म्हणजे मेनली की शी शुड बी कीपर मेंटली स्टेबल, मला असं
1: वाटतं
0: की शी शुड बी प्रिपेअर्ड की काही पण म्हणजे वी आर विथ यू असं, म्हणजे थोडं जे आहे आम्ही बघून घेऊ म्हणजे कारण की एक तर आता डिलिव्हरीचं तुम्ही बोलायचं आहात तर खूप लोकांना सी सेक्शन नसतं हवं, ते खूप जास्त फोबिया आहे पण समटाईम्स इट इज गुड की दे गो अंडर सी सेक्शन. मग नॉर्मल डिलिव्हरी ऑब्व्हियसली बेटर आहे, कधीही आम्ही नाही म्हणणार की नॉर्मल डिलिव्हरी चांगली नाही आहे पण देर आर चान्सेस की सिझरची पण गरज येऊ शकते. तर मग आय फील द मदर आणि द फॅमिली इवन बोथ ऑफ देम शुड बी प्रिपेअर्ड की हां, कारण की वी हॅव सीन पीपल सपोज जर मदरला सी सेक्शनची गरज आहे आम्ही त्यांना म्हणतो, फॅमिली नाही म्हणते की नाही आम्हाला म्हणजे नॉर्मलच हवं आहे म्हणजे असं, मग आम्ही त्यांना सांगतो की नाही हे रिझन आहे की नाही म्हणजे जाऊ शकत तुम्ही नाही का म्हणजे असं फॉर नॉर्मल डिलिव्हरी कारण की द मदर अँड द चाइल्ड बोथ ऑफ देम आर ॲट रिस्क. तर मग ते जास्त आय फील जास्त इम्पॉर्टंट आहे टू बी रेडी की काही पण होऊ शकतं आणि मग दुसरं की बी प्रिपेअर्ड, अजून बाकी काही नाही म्हणजे.
1: नाही खरं तर हा विषय खूप मोठा आहे, आपण एकेका महिन्यावर किंवा एका विषयावर किंवा एका टेस्टवर सुद्धा आपण बरंच काही बोलू शकतो पण आता हा विषय सगळा महिलांच्या विषयीच आपण चर्चा करत आहोत. परत एकदा श्रोते आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की डॉक्टर श्रेया पंदरकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत, त्या सध्या तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ इथे MS करत आहेत. OBGYN हे नेमकं काय ते पण मला समजून घ्यायचं आहे पण त्याच्या अगोदर हा विषय आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी निदर्शनास येते, आपण नेहमी ते तुम्हाला पण जास्त लक्षात येत असणार आहे की इकडल्या भागातल्या महिलांमध्ये असेल किंवा महाराष्ट्रातल्या पण असू शकेल की महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं जे प्रमाण असतं ते खूप कमी असतं, त्याच्यामुळे बरेचसे कॉम्प्लिकेशन क्रिएट पण होऊ शकतात असं काहीतरी एक परसेप्शन येऊ शकतं. तुम्ही त्या बाबतीत काय सांगू इच्छिता?
0: एक तर मेन रिझन हिमोग्लोबिन कमी असण्याचं इज आयरन डेफिशियन्सी. आयरनची मात्रा कमी शरीरामध्ये, ते मेन रिझन आहे. आणि दुसरी गोष्ट, आयरन कमी का आहे कारण की ते न्यूट्रिशन घेत नाही आहे, फूड घेत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतंय की म्हणजे सपोज जर आपण थोडे जरी चेंजेस केले आपल्या लाईफस्टाईलमध्ये तरीही खूप फरक पडतो. जसं आपण जेवणानंतर आपण कॉफी नाही पिली तरी, कारण की कॉफी कॅफिन ऑब्झॉर्प्शन खूप जास्त अफेक्ट करतं आयरन ह्याच्यासाठी, तर ते नाही केलं. किंवा सपोज जर तुम्ही काही सपोज जर तुम्ही विटॅमिन सी खाल्लं तर विटॅमिन सीने आयरन खूप जास्त वाढतं, आयरन ऑब्झॉर्प्शन वाढतं.
1: अच्छा.
0: हां, ते म्हणजे ते छोटे छोटे गोष्टी आहेत ॲक्च्युली, ज्याची आपण काळजी जरी घेतली ना तर इतका फरक नाही पडणार म्हणजे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की इज की मेनी ऑफ द फिमेल्स त्यांच्यामध्ये ते अवेअर नसतात, बट त्यांचा हिमोग्लोबिन एक्सेसिव्हली नेहमीच कमी असतं. जर 7-8 कितीही खाल्लं काही खाल्लं तरी नाही वाढत. ते मेन रिझन आय फील इज थॅलेसिमिया. मग ते आणि ते ट्रेट म्हणजे ते खूप मायनर असतो तो ॲक्च्युली ट्रेट, तर तो इतका रेकग्नायझेबल पण नसतो. आणि दुसरी गोष्ट, ॲज ऑलवेज वुमेन टेन टू इग्नोर, म्हणजे ते इग्नोरच करतात फॅमिली लाईफ सगळ्यांमध्ये जॉबमध्ये इतक्या बिझी असतात की ते इग्नोर करतात, त्यांना नाही रिअलाइज होते की त्यांचं हिमोग्लोबिन, कारण की हिमोग्लोबिन 8 or 7 इज नॉट नॉर्मल. इट इज नॉट नॉर्मल. कितीही
1: नॉर्मल किती असतं
0: व्हॅल्यू? नॉर्मल व्हॅल्यू इज बिटवीन 12 to 15 आयडियली. सपोज जर तुम्ही 11-10 आहे तरी ते एक्सेप्टेबल आहे, पण त्याच्यापेक्षा कमी आहे दॅट इज नॉट एक्सेप्टेबल. यू नीड टू डू समथिंग. ते खूप जास्त ते समजणं खूप जास्त गरजेचं. त्यांना वाटतं नाही नाही 9 आहे 8 आहे ते नॉर्मल नाही आहे.
1: पण ते माहीत होण्यासाठी सुद्धा जाऊन चेक करणं गरजेचं.
0: ते चेक हा ते तर नंतरची गोष्ट आहे. म्हणजे तेच ना, इग्नोरन्स खूप खूप मोठा फॅक्टर वुमेन मध्ये, इग्नोरन्स खूप थोडा मोठा फॅक्टर मला असं वाटतो तो आहे. आणि 7-8 मग ते थॅलेसिमिया, तर मग त्यासाठी टेस्ट असते. मग ती जर केली त्यांना रिअलाइज झालं तर मग अप्रोप्रिएट मेडिकेशन वगैरेने होऊन जातं. पण मग दुसरा हाच आहे की आयरन, आणि दुसरं असतं फोलिक ऍसिड किंवा B12. तर एक तर
1: नॉर्मलच्या बाबतीत तर बरंच बोलतात. म्हणजे आता जे प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यांनी काय करायचं? मग
0: काही नाही, ते काहीच करत नाही.
1: अच्छा.
0: दे आर नॉट रेडी टू हॅव नॉनव्हेज मेनली. सो सेकंड थिंग ते काय करू शकतात इज B12 सप्लिमेंट्स. देन त्याशिवाय मग दुसरा काहीच ऑप्शन नाही. जर त्यांना वाटतं की ते दही खाऊन B12 वाढवणार आहे
1: तर
0: ते नाही, म्हणजे दॅट इज नॉट. कारण की दही तुम्ही जास्त एका मात्रेपेक्षा जास्त नाही खाऊ शकत, कारण की दहीचे पण थोडे साईड इफेक्ट असतात. दही आपण आर्थरायटिस मध्ये नाही खाऊ शकत. आणि जर खूप जास्त दही खाली तर नंतर तुमच्या जॉईंट्स मध्ये खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात, जर ज्यांना त्रास नसेल त्यांनाही. सो जो ते व्हेज ऑप्शन टोफू म्हणतात किंवा पनीर म्हणतात, नाही, इट डज नॉट. ते त्या जितकं नॉनव्हेज B12 देतं तितकं ते नाहीच म्हणजे हे करू शकत, इन्क्रीज करू शकत. अँड मी नॉन व्हेजिटेरियन आहे म्हणून मी थोडं प्रमोट पण करेल, बट स्टील. सो सेकंड ऑप्शन त्यांच्यासाठी हेच आहे की B12 सप्लिमेंट्स
1: घ्यायचं.
0: बट त्यासाठी खूप एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की डेली B12 सप्लिमेंट्स घेणं, कम्प्लायन्स राहणं पण खूप जास्त गरजेचं. एकदा दोनदा खाऊन नाही वाढणार ते, कारण की ते रोज खाणं किंवा वीकमध्ये 4 to 5 times जर तुम्ही खात आहात तर इम्पॉर्टंट आहे. जर तेवढं तुम्हाला माहिती आहे, हा ओके आय एम अ व्हेजिटेरियन, B12 कमी आहे, नाही होणार काही म्हणजे. किंवा नॉन व्हेजिटेरियन जरी असलं आणि B12 कमी असलं तरी मग खावं लागेल, किंवा इंजेक्शन मग घ्यावं लागेल. तर तो एकच म्हणजे असं मला वाटतं तो एक ऑप्शन आहे अजून काही.
1: अच्छा. तर तुम्ही जसं आता मुंबईमध्ये शिक्षण घेत आहात, सोलापूरमध्ये तुमचं शिक्षण झालं अगोदर, जसं आपल्या बोलण्यातून आलं होतं की तुम्ही पुण्याच्या आहेत, तर मला असं वाटतं की म्हणजे ग्रामीण भागातल्या महिला आणि शहरी भागातल्या महिला यांच्या बेसिकली आरोग्यामध्ये काही असा फरक तुम्हाला दिसतो का मेनली?
0: म्हणजे आहे, तसं पाहिलं गेलं तर थोडा जास्त फरक आहे. की सपोज म्हणजे असं ग्रामीण भागामध्ये तुम्हाला असं ते मे बी त्यांचं हे खूप असतं एक्सरसाइज वगैरे, तर मग बाकीचे प्रॉब्लेम्स थोडे कमी दिसतात. थोडं जर तुम्ही शहरी लाईफस्टाईलमध्ये गेलं तर मग ते वेट गेन वगैरे वगैरे थोडे जास्त फॅक्टर्स आहेत, हॉर्मोनल हे ते, मला ते थोडं जास्त फॅक्टर वाटतं. पण आज
1: मॅरेज
0: शहरी भागांमध्ये जास्तच आहे. पण आज जेव्हा मी आले तेव्हा आय वॉज शॉक टू सी की इव्हन म्हणजे इथे लोकांना पण सेम प्रॉब्लेम्स होते म्हणजे असं मग मी अशी मे बी ते थोडं लाईफस्टाईल आता होत आहे चेंज असं मला वाटतं.
1: टीव्ही मोबाईल
0: येस.
1: तर डॉक्टर श्रेया पंदरकर जी, आता सगळ्यात एक महत्वाचा अजून एक विषय येतो जो की एक मी कॉमन क्वेश्चन नेहमी विचारतो तो म्हणजे सेल्फ मेडिकेशनचा भाग येतो. खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि आपल्याला आणखीन चर्चा करायची आणि तुम्ही तेरण

0: आजच्या स्टुडंट आहेत त्यामुळे आम्ही तुमच्याकडून तसा एक जेस्चर आणि एक मागणार किंवा तुम्ही नेहमी इथं येऊन काही ना काहीतरी असं बोलायला हवं जसं आज कॅम्पला आला तसं. तर सेल्फ मेडिकेशनचा एक भाग येतो जो की नॉर्मली तो कुठेही पाहायला मिळतो की डोकं दुखतंय गेले मेडिकलमध्ये गोळी घेतली, काही प्रॉब्लेम होत आहेत गेले मेडिकलमध्ये गोळी घेतली. काय तुम्हाला काय वाटतं की खास करून महिलांच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगू इच्छिता?
1: कधी कधी चांगलं आहे कधी कधी नाही.
0: चांगलं कधी हे अगोदर सांगा.
1: कधी कधी नाही आहे चांगलं ऍक्च्युली, ते वाईटच आहे. पण म्हणजे आता सपोज मीही केलंय सेल्फ मेडिकेशन असं नाहीये, सपोज फीवर वगैरे आला किंवा काय आलं तर घेतो आपण पॅरासिटामॉल. बट द थिंग इज की तो विषय नसतो बाकी डॉक्टरकडे जायची काय गरज आहे, जाऊ ना मेडिकलमध्ये. तो खूपच आय थिंक सो रॉंग ॲटिट्यूड आहे मला असं वाटतं. कारण की तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन फक्त 2-3 दिवसांच्या गोळ्या आणणार, यू विल टेक अँटीबायोटिक्स. तुम्हाला म्हणजे देअर अ सर्टन पिरियड की तुम्ही किती दिवस अँटीबायोटिक्स घ्यायला हवे किंवा काही पण म्हणजे, तर मग ते फुल तुमची हेल्थ हॅम्पर करतं. ते त्या मोमेंटला तुम्हाला मे बी रिलीफ देईल, बट ऑन द लॉंग टर्म इट इज प्लेइंग विथ युअर बॉडी ऍक्च्युली. अजून काही नाही म्हणजे सपोज आता मी आजारी पडलं तर मी घेईन.
0: आपली शारीरिक म्हणजे बाजू कशी आहे, क्षमता कशी आहे हे आपल्याला माहित नसतं किंवा मेडिकल वाल्याला समोरच्या माहित नसतं.
1: तेच आता सपोज आपण खूप सारे मेडिकेशन आपण रिलेटेड टू वेट देतो. आता वी डोंट नो की तो जो फार्मासिस्ट आहे ज्याने दिलंय मेडिकेशन ते त्याने काय व्ह्यूने दिलंय म्हणजे. आणि दुसरी आम्ही तर खूप बघतो म्हणजे दे टेक सेल्फ मेडिकेशन अँड दे कम म्हणजे असं आम्ही पाहिले खूप जास्त. आणि म्हणजे आता ते
0: शक्यतो टाळावं, अवेलेबिलिटी खूप झालेली आहे त्यामुळे
1: झाली आहे. आणि नाही त्यांना ते ऍक्च्युली मला वाटतं की असं ते ओपीडी मला वाटतं एवढ्या गोळीचे 200-300 रुपये घेणार त्यापेक्षा मेडिकलमध्ये जाऊन 10 रुपयाची गोळी घेऊ, त्यांचं ते खूप जास्त माइंडसेट आहे मला असं वाटतं. तर म्हणून ते
0: एखाद्या वेळेस चालू शकेल, नेहमी
1: नाही चालत. ते एकदाही आम्ही म्हणजे पाहिलंय म्हणजे गोळी जास्त खाल्ली कमी खाल्ली मग चक्कर वक्कर येऊन पडतात मग पुढे मग आम्हालाच सांभाळावं लागतं.
0: अच्छा तर डॉक्टर श्रेया एक अजून विषय असा राहिला जो की बोलण्याचा तो म्हणजे मेनोपॉजचा होता जो की खरं तर तुम्ही सजेस्ट केला होता. विषय खूप मोठा आहे पण तरी सुद्धा तुम्ही त्याला कशा पद्धतीने समराइज करू इच्छिता?
1: मेनोपॉज फर्स्ट ऑफ ऑल रिअलायझिंग की तुम्हाला मेनोपॉज केव्हा आला आहे तो जास्त इम्पॉर्टंट आहे.
0: आपल्या भाषेमध्ये रजोनिवृत्ती असा विषय करूया त्याला.
1: जर तुम्हाला मेनोपॉज ऍट द एज ऑफ 40 बिफोर 40 येत आहे तर ते नॉर्मल नाही आहे.
0: अच्छा
1: येस इट इज नॉट एट ऑल नॉर्मल. सो मी तेच म्हणत आहे इट इज सी मेनोपॉज वी नो इन अ फिमेल्स लाईफ टाईम एका स्त्रीच्या वयामध्ये कधी ना कधी आयुष्यामध्ये ऍक्च्युली कधी ना कधी त्यांना एका वयामध्ये मेनोपॉज येणारच आहे. पण ते केव्हा येत आहे ते समजणं पण खूप जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की मेनोपॉज आला ठीक आहे कॉमन आहे नॅचरल आहे पण ते केव्हा येत आहे कारण की मेनोपॉजचे खूप जास्त साईड इफेक्ट्स आहेत. तर मग अंडरस्टँडिंग की इफ इट कम्स ॲट 40 बिफोर 40 इट इज नॉट नॉर्मल. 45 आलं एक्सेप्टेबल, 47 इज द आयडियल एज की तुम्हाला मेनोपॉज यायला.
0: ते व्यक्ती परत बदलू शकतो ना.
1: हो मी तेच म्हणत आहे ना. बट 40 आधी नाही कॉमन नाही. मे बी फिमेल्स त्यांना 40, 41, 42 ला येतं एक्सेप्टेबल आहे, कॉमन नाही आहे नॉर्मल नाही आहे पण एक्सेप्टेबल आहे. 45 पुढे यायला येतं नॉर्मल आहे कॉमन आहे काही प्रॉब्लेम नाही आहे. काही लोकांना आफ्टर 55 पण येत नाही, नॉट नॉर्मल नॉट एक्सेप्टेबल.
0: अच्छा
1: सो अंडरस्टँडिंग की तुम्हाला केव्हा येत आहे काय येत आहे ते खूप जास्त गरजेचं आहे की तुमची सर्टन एज आहे. कारण की आफ्टर 55 जर तुम्हाला पिरियड येत आहे इट इज नॉट नॉर्मल एम सेइंग. आणि त्यानंतर सपोज तुम्हाला मेनोपॉज आलाय, सपोज ॲट द एज ऑफ 45 तुम्हाला मेनोपॉज आलाय अँड सडनली ॲट द एज ऑफ 50, 51 तुम्हाला ब्लीडिंग होत आहे नॉर्मल नाही आहे म्हणजे इट इज नॉट एट ऑल नॉर्मल. तर तेव्हा तुम्हाला ऍब्सोल्युटली इमिडिएटली कन्सल्ट करायला हवं फॉर द फर्दर इव्हॅल्युएशन. कारण की मे बी एंडोमेट्रियल युट्रस काहीतरी प्रॉब्लेम आहे, समथिंग इज इस्ट्रोजन इज ओव्हर ॲक्टिंग मे बी, किंवा काहीतरी हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला आहे. म्हणून एक कॉमन असतं कधी कधी पोस्ट मेनोपॉजल ब्लीडिंग, पण ती रीज ते खूप कॉमन आहे आणि त्याचं काही हार्म पण नाही आहे. पण जर पण आपण ऑब्व्हियसली फॉर एव्हरी वन आपण सोनोग्राफीज वगैरे सगळं करतो तर खूप फिमेल्समध्ये दिसतं की नाही म्हणजे बाकीचे वेगळे फॅक्टर्स पण आहेत जे कॉज करते, तर मग तेव्हा तुम्हाला कन्सल्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे हॉट फ्लशेस येतात. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट व्हॉट आय फील इज की पोस्ट मेनोपॉजल फिमेल्स जे कंप्लेन दिस बॉडी पेन. आणि मोस्टली कारण की मेनोपॉज नंतर कॅल्शियम डेफिशियन्सी खूप जास्त कॉमन आहे.
0: नॉर्मली असे दिसून येते, जास्त
1: नॉर्मली दिसून येते आणि मेनोपॉज नंतर अजून जास्त दिसून.

0: तर मग ते समजणं की आफ्टर युअर मेनोपॉज हॅविंग कॅल्शियम सप्लिमेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की आजही मी पाहिलं इतके जास्त फिमेल झालेले, मे बी ते काम करतात अग्रीड किंवा आता ऊन आहे डिहायड्रेशन होतं म्हणून, पण जर इफ युअर मेनोपॉझल फिमेल कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की ते खूप जास्त म्हणजे इम्बॅलन्स होऊन जातो कारण की आफ्टर मेनोपॉज. तर मग दॅट इंटरव्हेन्शन इज नीडेड, म्हणजे अवेअरनेस की हा आफ्टर मेनोपॉज तुमचं कॅल्शियम कमी होतं आणि तुम्हाला मेडिकेशन घ्यायचं आहेत असं, कारण की मेनोपॉज नंतर नाही लोक आपली इतकी काळजी घेत.
1: हे छोटे काय गोल्डन वर्ड असे काय असू शकतात सर्व महिलांसाठी की कुठल्या वेळेला कुठला निर्णय घेतला पाहिजे किंवा ते अंडरस्टँडिंग कशी आली पाहिजे?
0: आय फील सेल्फ अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. की जर तुम्हाला जाणवतोय की तुमच्या बरोबर काहीतरी नॉर्मल नाही होते किंवा तुम्हाला वाटतं की हा मला त्रास होत आहे, मे बी तो नॉर्मलच असेल, इट मे बी इट माइट बी फिजिओलॉजिकल की ठीक आहे म्हणजे असेल काहीतरी बॉडी चेंजेस असतील, पण जर तुम्हाला थोडंसंही जर जाणवतं की तुम्हाला त्रास होत आहे याने कन्सल्ट करा. थोडे टेस्ट रन करून आपण बघू, मे बी थोडे पैसे लागतील किंवा थोडा टाइम जाईल तुमचा अग्रीड, पण मला असं वाटतं ते करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की इट इज म्हणजे नेवर लेट, आय फील नेवर टू लेट, कारण की खूप लोक इग्नोर करतात आणि मग ते नंतर येतात बघायला अँड इट्स व्हेरी लेट. कारण की म्हणजे मी असं पण पाहिलं आहे की मी आय मीन पर्सनल एक्झाम्पल, मी स्वतःहून पाहिलं डोळ्यासमोर की वीकनेस आहे पण हा हा ठीक आहे मे बी नॉर्मल आहे अँड देन मग त्यांचं हिमोग्लोबिन 8, 5, 4 असं इथपर्यंतही गेलं आहे म्हणजे ते नॉर्मल नाही आहे. ते तुमच्या इग्नोरन्समुळे की तुम अँड दे न्यू की त्यांना त्रास होत आहे, असं नाही आहे की त्यांना त्रास नव्हता होत. इट्स जस्ट मी तेच म्हणते सेल्फ अवेअरनेस रिगार्डिंग की तुमच्यासोबत जे होत आहे ते नॉर्मल नाही आणि लगेच येऊन कन्सल्ट करणं खूप जास्त गरजेचं.
1: तुम्ही हे सगळं महिलांना सांगताय?
0: सगळ्यांना.
1: म्हणजे मुलाखत ऐकणारे जे पुरुष आहेत त्यांना पण काहीतरी सांगा ना काय करायला पाहिजे.
0: तुमच्या घरी ज्या महिला आहेत त्यांची काळजी घ्या, त्या खुश राहतील तुम्ही पण खुश. अजून काही?
1: अच्छा अच्छा. तर डॉक्टर श्रेया पंदरकर जी, आपण खरं तर आता तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या ठिकाणी तुम्ही MS करताय OBGYN मध्ये, म्हणजे हे काय नेमकं ते सांगा.
0: ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजी.
1: अच्छा बर. आणि तुम्ही एक मुलगी म्हणून काय सांगू इच्छिता की मुले खरंच असं काही अचीव करू शकतात?
0: मी माझ्या फॅमिलीची फर्स्ट डॉक्टर आहे.
1: अच्छा.
0: आय थिंक सो दॅट इज इनफ टू से.
1: अच्छा अच्छा.
0: आणि माझ्या नंतर माझा भाऊ MBBS मध्ये गेलाय.
1: अच्छा ओके.
0: सो आय फील दॅट इज इनफ.
1: बरं.
0: आय मीन जर हवं तर तुम्ही करू शकता.
1: ऑर
0: विदाउट युअर फॅमिली सपोर्ट, म्हणजे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. फॅमिली सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला होता, आय एम हॅपी, आय एम लकी, आय एम प्रिव्हिलेज्ड, बट आय हॅव सीन पीपल ज्यांच्याकडे फॅमिली सपोर्ट नव्हता बट त्यांनी अचीव केलंय. इट्स जस्ट अबाउट अ माइंड पॉवर अँड अर माइंडसेट की तुम्हाला हवं आहे, देन डू एनिथिंग इट टेक्स.
1: तुम्ही एवढ्या प्रिव्हिलेज्ड होता तर तुम्हाला सर्व काही असं स्मूथली भेटलं की कधी अप अँड डाऊन आले लाईफ मध्ये?
0: आलेत ऑब्विसली आले आहेत.
1: काय करत होता? मोटिवेशन मिळवण्यासाठी काय करत?
0: असं नाहीये की खूप स्मूथली भेटलं. इट्स जस्ट पेरेंट्स मोटिवेशन की ठीक आहे नाही झालं तर आम्ही करू किंवा और वी आर देअर विथ यू, असं नव्हतं की हा हा ठीक आहे हे नाही तर हे घे असं काही नव्हतं. पण हा
1: सेल्फ मोटिवेशन साठी काय करायचं?
0: सेल्फ मोटिवेशन इट्स ऑल इन युअर हेड मला वाटतं, अजून काही नाही. दुसरी गोष्ट मी लिहायची असं पेपरवर असं काहीतरी हायलायटरने मार्क करून असं माझ्या डोळ्यासमोर ठेवायचे जेव्हा मी अभ्यास करायचे, जर मला खूप डिमोटिवेटेड फील झालं तर, किंवा असे मोटिवेशनल व्हिडिओज बघायचे मी. आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी पेरेंट्सला बघायचे आफ्टर माय स्टडी आर्स, बस म्हणजे कारण की जे करत होते मी त्यांच्यासाठीच करत होते ॲट दी एंड, और त्यांचं किती जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे कारण की त्यांचीही खूप जास्त एनर्जी स्पेंड झाली आहे माझ्या मागे, कारण की आय थिंक सो दॅट इज इनफ. मग कारण की जर त्यांचा सपोर्ट आहे तर इट इज ऑल्सो माय रिस्पॉन्सिबिलिटी की आय शुड गिव्ह इट बॅक, अजून काही नाही.
1: मग ह्या 4-6 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही कधी इन्स्टावर सोशल मीडियावर स्टोरी रील्स असलं काही केलं नाही?
0: टाकलेत ना. मला वाटतं लाईफमध्ये सगळं करायला हवं पण अभ्यासही
1: करायला हवं.
0: मोटिवेटेड आणि फोकस्ड राहणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे मी यू कॅन आस्क एनी वन ऑर माय फ्रेंड्स, मी सगळं म्हणजे काय म्हणतात असं मी फिरली आहे, ट्रॅव्हल केलंय, ट्रेक्स केलेत पण अभ्यासही केलाय, फॅमिली टाइम पण केलाय, मी घरच्यांसोबत पण बाहेर गेली आहे किंवा सगळं फ्रेंड्स फॅमिली एव्हरीथिंग, अँड देन ऍट दी एंड डाऊन द लाईन माय बेसिक वॉज स्टडीज अँड माय करिअर अँड स्टील इट इज राईट नाऊ.
1: चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं, कुठले गाणे आवडतात?
0: सगळे आवडतात जे सांगा.
1: आता या क्षणाला कुठलं गाणं असं तुम्हाला सुचवा असं वाटतं जे की आम्ही मुलाखतीनंतर प्ले करू?
0: हा हे गाणं खूप छान आहे, ते इंग्लिश हिंदी मीडियम ना, हिंदी मीडियम एक जिंदगी सो ख्वाहिशा एक एक में पूरी करा ते गाणं.

0: तर ते गाणं पण आम्ही प्ले करतो आणि डॉक्टर श्रेया पंदरकर जी आपण या ठिकाणी आलात खरं तर आणि खूप सोप्या शब्दामध्ये आणि अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्ही इंग्लिश वर्ड्स खूप मध्ये वापरले पण ते अंडरस्टँडिंग करणारे होते अशा पद्धतीचा विषय आहे आणि एकूणच ज्या महिला आहेत त्या महिलांना एक महिलेने सांगितलेलं खूप लवकर पोहोचते
1: आहे बरोबर
0: तर पण एवढा वेळ काढून आला नाही खूप अशी छान माहिती सांगितली आणि खरं तर आपण MS करत आहात आणि लवकरच आपण खूप चांगल्या प्रसिद्ध सुप्रसिद्ध अशा स्त्रीरोग तज्ज्ञ व्हाव्यात आणि पुढची प्रॅक्टिस तुम्ही मग पुणे मुंबई धाराशिव मध्ये पण वेलकम आहात
1: तर आपण
0: तर आपण यावं आणि अशाच पद्धतीने अवेअर करत राहू आणि परत एकदा रेडिओ चॅनल व्हिजिट करावी अशी मी आपल्याकडून
1: थँक्यू थँक्यू सो मच
0: तर डॉक्टर श्रेया पंदरकर या स्त्रीरोग तज्ञ आहेत सध्या MS करत आहेत OBGYN तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ इथे आणि आज त्या खास रेडिओ चॅनल व्हिजिट करून स्त्रियांमध्ये होणारे विविध आजार आणि त्याचे जे पैलू आहेत ते आपल्यासमोर मांडलेले आहेत डॉक्टर श्रेया पंदरकर जी मी परत एकदा आपले धन्यवाद
1: थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ऍपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ऍप उपलब्ध आहे आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाला जर टच केलं तर आपल्याला ऐका येईल केवळ रेडिओ तेरणा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा फॉलो करा तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509 9970500900 ऐकत राहा आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं

आपला आवाज। क्रिस्टल क्लियर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध। तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञानाशी निगडीत अशा विविध विषयांची माहिती आपण करून घेत असतो. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विषय आहे ज्या संदर्भात देखील आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. आपल्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या शेतकरी बांधवांकडे थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी बांधव हे भाजीपाला रोपांची किंवा भाजीपाला पिकांची लागवड करत असतात. तर भाजीपाला पिकांसाठी भाजीपाल्याची जी रोपवाटिका आहे ती कशी महत्त्वाची आहे, भाजीपाल्याची रोपे तयार करण्याची गरज का आहे, या सगळ्यांबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपला भाजीपाला जो आहे तो एकसारखा वाढणं गरजेचं आहे आणि एकाच वेळी तो बाजारामध्ये नेण्यासाठी सुद्धा मदत होणं गरजेचं आहे. तर या संदर्भात आज आपण अधिक माहिती करून घेऊयात. मंडळी, एकूण शेती पिकात भाजीपाल्यांच्या पिकांचा मोठा वाटा आहे. बहुतेक भाजीपाल्याची पिके हंगामी स्वरूपाची आहेत. भाजीपाल्याची लागवडी बहुतांशी बागायती स्वरूपाची आहे. रोपांची लागवड केल्यामुळं लागवडीच्या जमिनीचा वापर 1 ते 1.5 महिन्यांच्या कालावधीसाठी वाचवता येऊ शकतो. रोपे लागवडीस येईपर्यंत या 1-1.5 महिन्याच्या काळात लागवडीच्या जमिनीची पूर्वतयारी करण्यास पुरेसा अवधी देखील आपल्याला मिळू शकतो. रोपे कमी जागेत तयार होत असल्यामुळे त्यांची निगाही चांगली राखता येते. रोपे तयार करण्याचे काम सुबक आणि किफायतशीर होऊ शकते आणि किफायतशीर लागवडीचा पाया देखील आपणास घालता येऊ शकतो. लागवडीचा आणि रोपवाढीचा मेळ घालता येतो, त्यामुळे रोपे अगर लागवडीची जमीन वाया जात नाही. बी बियाण्यास पूर्व उपचार करून पीक वाढीच्या अवस्था सांभाळता येतात. प्रत्यक्ष शेतात लागवड करण्यासाठी हवामान अनुकूल नसेल किंवा काही काळापुरती अडचण असेल तर भाजीपाल्याची रोपे तयार करून ही कसर आपण भरून काढू शकतो. काही कारणास्तव रोपे वाढली नाहीत, बी उगवले नाही किंवा उगवलेले बी किंवा रोपे मरून गेले, वाया गेले, तर पर्यायी व्यवस्था करून आपणास नुकसान टाळता येऊ शकते. ज्या ज्या पिकात रोपे तयार करून पिकांची पुनर्लागवण करता येणं शक्य आहे त्या सर्व पिकांसाठी लागवडीपूर्वी रोपे तयार करण्याची गरज आहे. हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे, तेव्हा ते करताना अधिक लक्ष देखील देणं आपल्या शेतकरी बांधवांनी खूप गरजेचं आहे. मंडळी, अलीकडे जवळजवळ सर्वच पिकात संकरित वाण लागवडीखाली येत आहेत. या वाणांच्या लागवडीसाठी रोपे तयार केल्यास बी कमी लागते. हे बी महाग असल्याने बियाण्याचा खर्च काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो. रोपे तयार केल्यामुळे पिकाची शेतातील वाढ एकसारखी व लवकर करून घेता येऊ शकते, त्यामुळे त्या पिकाचे हेक्टरी उत्पादन वाढवता येऊ शकते. फळपिकांच्या बाबतीत जशा रोपवाटिका आहेत तशाच धर्तीवर भाजीपाल्यांच्या बाबतीतही निदान काही पिकांच्या बाबतीत रोपवाटिकांची सुविधा निर्माण केल्यास भाजीपाला लागवडीस अधिक उत्तेजन आपणास मिळू शकतं. मंडळी, सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये कोणत्या भाजीपाल्याची रोपे तयार करता येऊ शकतात या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर रोपवाटिकेत अगोदर रोपे तयार करून मग त्यांची शेतात पुनर्लागवड केली जाते. याच्यामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी, कोबी, फुलकोबी, नवलकोल, ब्रुसले स्प्राउट, ब्रोकोली, कांदा, तोंडली आणि लेट्यूस या देखील भाजीपाल्यांचा आपण समावेश करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त काही बाबतीतही शेतात बिया टाकून लागवड करण्यापेक्षा पिशव्यात रोपे तयार करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये शेवगा, हदगा, भोपळावर्गीय भाज्यांची रोपे पॉलिथिनच्या पिशव्यात तयार करून नंतर त्यांची केलेली पुनर्लागवड यशस्वी होऊ शकते. आता रोपं तयार होण्यासाठी जो कालावधी आहे त्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत मंडळी. भाजीपाल्याची बी जमिनीत वाफेवर टाकल्यापासून ते लागवडी योग्य होईपर्यंत 3 अवस्थांमधून जाते. याच्यामध्ये रुजवण, उगवण आणि वाढ ह्या 3 अवस्था आहेत. रुजवण 3 ते 7, उगवण 4 ते 10 दिवस, आणि वाढ जी आहे त्याच्यामध्ये विविध पद्धतीच्या वाढी आपल्याला दिसून येऊ शकतात. पिकांचा प्रकार, हंगाम, रोपवाटीची परिस्थिती, बियांवर केलेले उपचार, तसेच सूर्यप्रकाश, तापमान, हवा, ओलावा, उगवण माध्यम, एकूण व्यवस्थापन यावरून बी वाफ्यात टाकल्यापासून त्यांची रोपे पुनर्लागवडीस योग्य होईपर्यंतचा काळ ठरतो. सामान्यपणे थंडीच्या दिवसात बी उशिराने उगवते. मोठे बी उथळ लावल्यास लवकर उगवून कोलमडते. जुनं बी, अधिक वाळलेलं बी, कठीण टरफलाचे बी उशिराने उगवतात. बी मातीत पडल्यानंतर अधिक पाणी मिळाल्यास ते कुजू शकते. अधिक काळ कोरडे राहिल्यास किडीस बळी पडू शकते वा उशिराने उगवते. तोंडली, शेवगा यांच्या फाट्यांना मेथी बियामुळे लवकर यायला मदत होऊ शकते. यानंतर वाफ्याच्या संदर्भात बघूयात. भाजीपाल्यांची रोपे तयार करण्यासाठी जे वाफे असतात त्याच्यामध्ये गादी वाफे, सपाट वाफे, सारा वाफे, याशिवाय कुंडी, तबक, पिशवी यांचाही वापर आपण करू शकतो. ज्या ठिकाणी अगर ज्या जागेवर रोपे तयार केली जातात त्या ठिकाणास रोपवटी किंवा रोपवाटिका किंवा नर्सरी असंही म्हटलं जातं. रोपवटीची जागा निवडताना काही बाबी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी रोपवटीची पुरेशी जमीन, जागा असणं आवश्यक आहे. रोपवटीसाठी खात्रीचा पाणी पुरवठा असणं गरजेचं आहे. रोपवटीत जाणे येण्याकरिता वाट, रस्ता असणं खूप गरजेचं आहे. रोपवटीची जागा आडवळणीची, अडचणीची नसणं गरजेचं आहे. वर्षानुवर्षे तीच जागा वापरायची असेल तर माती बदलणी करणे सुलभ असावे. रोपवाटिकेचे ठिकाण पटकन ध्यानात नजरेत येणारं असं असणं गरजेचं आहे. रोपवाटिकेत कोणकोणती रोपे तयार करावायची आहेत, त्या पिकांची नावे तसेच त्यांच्या निवडक जातींची माहिती आपणास असणं खूप गरजेचं आहे. कोणत्या हंगामात कोणती पिके घेतली जातात, लागवडीचा हंगाम कोणता, तो किती दिवस चालतो, लागवडीच्या काळात रोपे कशी उपलब्ध होतील यासंबंधीची माहिती देखील असणं गरजेचं आहे. रोपे तयार करण्यासाठी खात्रीचे बी कुठे मिळते, त्याचा दर किती, किती बी मिळेल, त्यासाठीची मागणी नोंदणी करणं आवश्यक आहे काय, यासंबंधीची माहिती देखील आपण मिळवणं गरजेचं आहे. रोपे फक्त आपल्यापुरतीच तयार करावायचे आहेत की इतरांसाठी, रोपे विक्रीसाठी तयार करावायचे, किती संधी आहे, तयार रोपास मागणी आहे काय, संभाव्य गिरायकांची यादी तयार करणे, जमल्यास त्यांची मागणी नोंदवून काही रक्कम जमा करून घेणं शक्य आहे का, याची देखील आपण तयारी करणं खूप गरजेचं असतं. रोपवाटिकेच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष रोपे तयार करण्यापूर्वी एकूण आराखडा तयार करावा. त्यासाठी लागणाऱ्या इतर बाबींची तजवीजसुद्धा वेळेत करून घेणं खूप गरजेचं आहे. आता याच्यानंतर बघूयात गादी वाफ्याच्या संदर्भात. रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यांना अग्रक्रम द्यावा. गादी वाफ्यावरील रोपे एकसारखी उगवतात, वाढतात, रोपांची निगा राखणे सोपे जाते, तसेच पुनर्लागवणीसाठी रोपे काढणेही सुलभ आणि सुरक्षित होते. गादी वाफ्याची रुंदी, लांबी, तळाशी अनुक्रमे 120 आणि 325 सेंटीमीटर या दरम्यान असणं गरजेचं आहे. वाफ्याचा ओटा 1 मीटर रुंद आणि 3 मीटर लांब असावा. ओट्याची उंची 15 ते 20 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आता सपाट वाफ्याच्या संदर्भात बघूयात. काही प्रसंगी जमीन हलकी व उत्तम निचऱ्याची असल्यास काही रोपे तयार करण्याचा काळ उन्हाळ्याचा असेल तर रोप तयार करण्यासाठी सपाट वाफ्यांचा वापर आपण करू शकतो. हे वाफे 1 ते 1.5 मीटर रुंदीचे व 3 मीटर लांबीचे असावेत. वाफ्यांचा तळ एकसारखा भुसभुशीत असावा. पाणी देण्यासाठी रुंदसर पाट असावेत. रुंदी वाढल्यास बी पेरण्यास अवघडल्यासारखे होते तर लांबी अधिक झाल्यास बी ओघळून जाण्याची शक्यता असते. आता रोपे तयार करण्यासाठी कुंड्या. कमी प्रमाणात थोड्या कालावधीत रोपांची गरज भासत असेल तर कुंड्यातून रोपे तयार करावीत. परसबागेतील भाजीपाल्यांच्या लागवडीसाठी कुंड्यातून रोपं करणं सोपं असतं. रोपासाठी जागा वाया जात नाही, तसेच कुंड्यांची उचल साचल आणि देखभाल करणंही सोपं जातं. या कुंड्या पसरट किंवा नांदीच्या आकाराच्या असाव्यात. खोबडा, परळी अशा प्रकारच्या कुंड्याही वापरता येऊ शकतात. सिमेंटच्या ऐवजी मातीच्या कुंड्या रोपे तयार करण्यासाठी वापरणं खूप गरजेचं आहे. आता प्लॅस्टिक ट्रेच्या संदर्भात बघूयात. कमी कालावधीत तयार होण्यासाठी रोपासाठी अशा प्लॅस्टिकच्या ट्रेचा वापर करावा. ट्रेची हाताळणी सोपी असते, तसेच ट्रे भरण्यास रुटिंग मिडियम माती मिश्रणही कमी लागतं. त्यानंतर पॉलिथिनच्या पिशव्या, मोजकी आणि अधिक कालावधीसाठी रोपे तयार करण्यासाठी 300 गेज जाडीच्या 10x15 सेंटीमीटर आकाराच्या पिशव्या वापराव्यात. शेवगा, तोंडली यांची रोपे तयार करण्यासाठी अशा पिशव्या सोयीच्या ठरतात. रोपवाटीसाठी निवडलेली जमीन सुपीक, मोकळी, उत्तम निचऱ्याची असणं गरजेचं आहे. त्या जमिनीत किंचित उतार असावा, जमिनीत झाडे, झुडपे, तणे यांचा उपद्रव नसावा. या जमिनीवर शेजारील झाडांची सावली पडू नये, तसेच त्या झाडांच्या मुळ्याही नर्सरीच्या जागेत पसरलेल्या नसणं गरजेचं आहे. नर्सरीत जमिनीत मुंग्या, वाळवीची वारुळे, उंदराची बिळे नसावी, तसेच इतर कृमी, कीटक, बुरशी, शेवाळ यांचाही उपद्रव त्या ठिकाणी नसला पाहिजे. जमिनीत वाफे तयार करण्यापूर्वी ती निर्जंतुक, कृमी, कीड विरहित करून घ्यावी, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, आपण जर रोपवाटिका तयार करण्याचा विचार करत असाल तर या सर्व बाबींची माहिती आपण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जे आपण भाजीपाला पिकं घेणार आहोत त्यांचं अधिकचं उत्पादन आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकतं आणि त्यामुळं आपला अधिकचा फायदा देखील होऊ शकतो. अशाच माहितीसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोतेहो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा स्वागत करतो. श्रोतेहो, काही चित्रपट हे केवळ मनोरंजनच करतात असं नाही, तर एक वेगळा प्रयोग म्हणून देखील या चित्रपटांकडे बघण्यास हरकत नाही. हा प्रयोग होत असताना तो आवडेल न आवडेल त्यापेक्षा आपलं म्हणणं हे प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचेल हाच एक उद्देश असतो. यामुळे असे चित्रपट सिनेसृष्टीला प्रगल्भ करून जातात. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे 2007 साली प्रदर्शित झालेला चित्रपट जब वी मेट. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रख्यात दिग्दर्शक आणि लेखक इम्तियाज अली यांनी. एकूणच कथा, पटकथा, संगीत आणि अभिनय यामुळं जब वी मेट प्रेक्षकांच्या पसंतीला उरला आणि ब्लॉकबस्टर ठरला. तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत 2007 साली प्रदर्शित झालेल्या जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रद्धे हो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात। श्रद्धे हो या चित्रपटाच्या कथेचा सार आपण थोडक्यात बघणार आहोत। आदित्य कश्यप हा एक गर्भश्रीमंत व्यक्ती आपले सर्व घरदारे घटनेने सोडतो आणि भरकटत हिंडत राहतो। याच वेळेला रेल्वेमध्ये त्याची भेट होते गीतशी आणि जीवनाच्या वेदनेतून हरलेला आदित्य गीतचे जगणे पाहून चकित होतो आणि असं निरागस आणि स्वच्छंदी जगणं आपण जगू शकतो का हे पाहत राहतो। याच काळात काही घटना घडतात, आदित्य पुन्हा आपल्या जीवनात परततो आणि कमालीचा यशस्वी ठरतो, परंतु गीत मात्र नैराश्यमध्ये जाते आणि याच नैराश्यमधून आदित्य तिला सावरतो आणि दोघे एक होतात। ही कथा जरी सर्वसाधारण वाटत असली तरी मोठा चमत्कार घडून जाते, पटकथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते आणि आपणही जगायला शिकतो, स्वच्छंदी राहायला शिकतो। आज आपण आनंद घेतोय जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

श्रद्धे हो जब वी मेट या चित्रपटामध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसले शाहिद कपूर आणि करीना कपूर। या दोघांच्या जीवनात आणि फिल्मी करिअरमध्ये जब वी मेटला मोठं स्थान आहे। अतिशय समरसपणे या दोघांनी या भूमिका जगल्या। यातही करीना कपूरची गीत आजही प्रेक्षक विसरू यातही करीना कपूरची गीत आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे आणि आजही गीतचं जे पात्र आहे ते प्रेरित करत राहतं। आपल्या हिंदी सिनेमांमध्ये रेल्वे आणि हिट हे समीकरणही आहे। यात शोलेपासून भाग मिल्खा भागपर्यंतचा प्रवास आपण पाहिलेला आहे। या चित्रपटाचं आधीचं शूट झालं तेही रेल्वेमध्ये। यातच प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो इम्तियाज अली यांच्या कमालीच्या दिग्दर्शनाचा। इम्तियाज अली यांच्याही करिअरमधील अतिशय महत्त्वाचा चित्रपट म्हणून आपल्याला जब वी मेट याकडे पाहता येईल।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीतकार प्रीतम यांनी, तर गीतं लिहिली होती इरशाद कमिल यांनी. या चित्रपटातील गीतं गायली होती मिका सिंग, मोहित चव्हाण, श्रेया घोषाल, शान आणि जावेद अली यांनी. या चित्रपटातील ए इश्क या गीतासाठी गायिका श्रेया घोषाल हिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. या चित्रपटातील सर्वच गीतं कमालीची लोकप्रिय ठरली आणि 2007 बिगेस्ट सेलिंग अल्बममध्ये या अल्बमचा समावेश करण्यात आला. तेव्हा श्रोते हो, आज आपण आनंद घेतोय जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज सुरेल संगीत विविध घडामोडी शेती महिला युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज़।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. घेऊन आली आहे एक नवा एपिसोड क्लासिक रेडिओ शो मध्ये, आणि आजचा आपला एपिसोड असणार आहे सुरेश वाडकर स्पेशल. जेव्हा जेव्हा मी गाणी ऐकायला सुरुवात केली रेडिओवरून लहान असताना, तेव्हा तेव्हा एक आवाज माझ्या कानावरती पडला आणि हळूहळू मी त्या आवाजाच्या प्रेमात पडले. मेघारे मेघारे चप्पा चप्पा चरखा चले पासून ते जिंदगी गले लगाले अशा गाण्यांनी स्वतःच्या आवाजावर प्रेम करायला शिकवलं. तर मराठीमध्ये काळ्या मातीत मातीत राजा ललकारीदे पासून आत्ताचं अमृताची बरसून रात्र गेलीपर्यंत असे अनेक सुपरहिट गाणी दिली असे सुरेश वाडकर. आत्ताचे अनेक आगामीचे जे गायक आहेत, जे संगीतकार आहेत, ते ज्यांच्या तालमीत तयार झालेत असा हा गुरु सुद्धा आहे अनेकांचा. तर आज आपण पंडितजी सुरेश वाडकर यांची गाणी ऐकणार आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. स्वतः शिष्य असल्यापासून ते अनेकांचे गुरु होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास त्यांनी कसा केला, त्यांच्या आयुष्यात कुठले कुठले टर्निंग पॉइंट ठरले, हे सारं काही आज आपण बोलणार आहोत. तेव्हा त्यांचा हा प्रवास अनुभवायला तयार व्हा. सुरुवात करणार आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शोची दिस जातील दिस येतील या शापित मराठी सिनेमातल्या गाण्यासोबत. सुधीर फडकेंचं म्युझिक आहे तर सुधीर मोघेंचे शब्द आहेत. हेच गाणं येते तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून आरजी प्रगती सोबत.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

गंध फुलांचा गेला सांगून या गाण्याचाच गंध अजूनही दरवळतोय आपल्या मनात, नाही का? सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे गाणं, आणि खरंच सुरेशजींचा आवाज किती जादूमय आहे याचा प्रत्येक दर वेळेला त्यांचं गाणं ऐकताना येतो. म्हणजे मराठी बरोबरीनं हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. अनिल कपूर पासून ते यशराज फिल्म्स, मोठ्या मोठ्या बॅनर साठी त्यांनी गाणी गायली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, सुरेशजी उत्तम गातच नाहीत तर ते उत्तम तबला सुद्धा वाजवतात. ताल समजण्यासाठी तबला शिकले आणि ते व्हायोलिनही उत्तम वाजवतात बरं का. सुरेशजींनी वेगवेगळ्या पॅटर्न्सची आणि वेगवेगळ्या बाज असलेली गाणी गायली. यातलंच अनेकांचं फेवरेट असणारं गाणं म्हणजे गोंधळात गोंधळ या सिनेमातलं अगं नाच नाच राधे उडवूया रंग. तर चला या रंगात रंगून जाऊया. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा हा आवाज, तर विश्वनाथ मोरे यांचं संगीत आहे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

ही गाणी कितीही युग उलटली ना तरीही अजरामर राहणार आहेत, हेच खरं. सुरेशजींच्या आयुष्यात खूप मोठा वाटा ज्यांचा होता ते त्यांचे गुरु आचार्य जियालाल वसंत, जे काश्मीरचे होते. जियालाल वसंत यांच्याकडे सुरेशजी गुरुकुल पद्धतीमध्ये शिकले. जियालाल वसंत यांनी सुरेशजींची गायनात समज पाहिली आणि ओळखली, आणि म्हणूनच सुरेश वाडकर केवळ 13 वर्षाचे असताना तू आता इतरांना शिकव असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनीच वाडकरांना संगीतात पदवी घे असंही सांगितलं. गुरूंचा सल्ला योग्य मानून प्रयाग संगीत समितीत सुरेशजींनी प्रभाकर ही पदवी संपादित केली. 1978 पासून फिल्म इंडस्ट्री मधला एक नवा प्रवास सुरेशजींचा सुरू झाला. त्यांचे गुरु जियालाल वसंत यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट सुरेशजींनी त्यांच्या आयुष्यात पाळली. कोणत्याही शिष्याला जशी गुरुची गरज असते, तसंच गुरुलाही एका चांगल्या शिष्याची गरज असते, जो तो गाणं पुढे घेऊन जाईल असं जियालाल वसंत कायम म्हणत. आणि ती तयारी आणि गाण्याची समज सुरेशजींमध्ये त्यांना दिसली. 1986 साली जियालाल वसंत यांच्या जाण्यानंतर सुरेशजींनी शास्त्रीय संगीत देण्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आणि आजीवासन ही संगीत संस्था सुरू करून त्यांनी आपल्या गुरुचं स्वप्न पूर्ण केलं. आज आजीवासन संगीत संस्थेतून सुरेशजी अनेक मुलांना संगीताचं शिक्षण देत आहेत. आत्ताचे अनेक आघाडीचे गायक गीतकार हे सुरेशजींच्या तालमीत तयार झाले आहेत. आणि इतकं सगळं करूनही सुरेशजींकडे तुम्ही पाहिलं, जर ऑब्झर्व केलं, तर ते इतके साधे आहेत म्हणजे गर्व मीपणा याचा नावाला देखील दिसणार नाही. म्हणूनच सुरेशजी खऱ्या अर्थानं ग्रेट आहेत.

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आता रेडिओ तेरणा ऍप तुम्ही डाउनलोडही करू शकता प्ले स्टोर ऍप वरून. आय हाय क्या बात है, सुरेशजींचा हा आवाज. हिंदी मध्ये उडे जब जब जुल्फे तेरी असेल किंवा ये चांद सरोशन चेहरा बालों का रंग सुनहरा हे गाणं असेल, पण मराठीमध्ये त्या काळी जर कुठल्या प्रियकराला प्रियसीचं कौतुक करायचं असेल तर कदाचित हेच गाणं तो गात असेल, नाही का?
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

कर्णपाट। क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत। आज आपण सुरेशजींची मैफिल एन्जॉय करतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये। सुरेशजींनी अनेक जॉनरची गाणी गायलेत, म्हणजे आत्ताच आपण ऐकलं तसं रोमॅन्टिक गाणं असेल, तशीच त्यांची भावगीतही हिट आहेत आणि भक्तिगीत तर काय बोलायलाच नको। प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला सुरेशजींचा आवाज ऐकू येतोच।

सरापचा आवाज वळवावा तसा वळणार आहे, त्यामुळे मराठीत अशोक सराफ पासून ते हिंदीमध्ये अनिल कपूर पर्यंत सगळ्या मोठ्या मोठ्या अभिनेत्यांसाठी त्यांनी स्वतःचा आवाज दिलाय. मात्र त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कुठला ठरला असेल तर तो म्हणजे लता दिदींबरोबर त्यांची भेट. लता दिदी यांनी सुरेशजींचा आवाज ऐकला आणि अर्थातच त्यांच्यावरही सुरेशजींच्या आवाजांची मोहिनी घातली. लक्ष्मीकांत प्यारेलाल असोत किंवा कल्याणजी आनंदजी, क्रोधी या सिनेमातलं पहिलं डुएट सॉन्ग सुरेशजींनी लता दिदींबरोबर गायलं आणि त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये त्यांना इतक्या ऑफर्स आल्या की उनकी करिअर की नैया चल पडी. त्यानंतर सुरेशजींनी मागे वळून कधी पाहिलंच नाही. या नोटवरती घेऊन येते एक अप्रतिम गाणं.

आपण ऐकताय क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत. आपल्या हृदयाच्या तारा छेडणारा हा सुरेश वाडकरांचा जादूमयी आवाज, त्यांच्याच आवाजातलं आपण हे गाणं ऐकलं. महाराष्ट्र काय असं कोणतंही मराठी वर्ण असेल जिथं सुरेशजींचा ओंकार स्वरूपा हे गीत वाजलं नाहीये. हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर आजीवासन गुरुकुलामधून अनेक शिष्यांना तयार करतात. संगीत स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणी सुरेश वाडकर हे आपल्याला परीक्षक म्हणूनही दिसतात. सुरेश वाडकर यांना संगीत सेवेसाठी अनेक पुरस्कारही मिळालेत. 1976 साली मदन मोहन पुरस्कार त्यांना मिळाला, त्याचबरोबर लता मंगेशकर या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यातही आलंय. महाराष्ट्र भूषणही त्यांना मिळालाय. मी सिंधुताई सपकाळ या सिनेमातल्या गाण्यासाठी नॅशनल फिल्म अवॉर्ड त्यांना मिळालाय. त्याचबरोबरीनं त्यांना अनेक अवॉर्ड मिळालेत आणि आत्तापर्यंत मॅक्झिमम फिल्मफेअर नॉमिनेशन मिळणारे सुरेश वाडकर हे एकमेव गायक आहेत. आजीवासन गुरुकुलमधून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा ते पुढे नेत आहेत आणि अनेक मुलांना संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण देत आहेत. त्यांच्या पुढील संगीतमय कारकिर्दीला रेडिओ तेरणाकडून मनापासून शुभेच्छा. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. आता मी आरजे प्रगती तुमची रजा घेते, अशाच नवीन एपिसोड घेऊन येणार आहे पुन्हा तुम्हाला भेटायला. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आरोग्य मंत्र या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत असतो विविध आजारांविषयी आणि यासाठी आपण सुप्रसिद्ध अशा डॉक्टर तज्ज्ञांना निमंत्रित करत असतो. आजही आपण आरोग्य मंत्र या कार्यक्रमामध्ये स्त्री रोग याविषयी आपण जाणून घेणार आहोत. कॉमन आजार काय असतात त्याविषयी आणि त्याचे उपाय पण कसे असू शकतात, उपचार कसे असू शकतात, त्याचे प्रिकॉशन कसे घेतले पाहिजेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे डॉक्टर श्रेया पंदरकर यांना. त्या स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांचं MBBS वैशंपाई मेडिकल कॉलेज सोलापूर येथे झालेलं आहे. सध्या ते MS करत आहेत, OBGYN ते पण करत आहेत आपल्या तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ मुंबई इथे. आणि आज त्या धाराशिवमध्ये कॅम्पसाठी आलेले आहेत आणि त्यांनी रेडिओ तेरणाला व्हिजिट करून आज आपल्याला आपले जे महिलांचे आजार असतात विविध त्याविषयी ते आपल्या सर्वांना माहिती देणार आहेत. मी सर्वप्रथम डॉक्टर श्रेया पंदरकर जी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणा.
2: थँक्यू सो मच.
1: सर्वप्रथम तर श्रेया, आपण सोलापूरमध्ये आपलं MBBS झालं आहे त्यामुळे आपण या भागाशी थोडेसे सुपरिचित आहात, त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे तुम्हाला काय म्हणतात त्याला ते कम्फर्ट वाटत असणार आहे
2: खूप जास्त.
1: अच्छा, तर आपण धाराशिवमध्ये आलात, आज कॅम्पमध्ये आलेला आहात, तर तुम्हाला काय अनुभव आला तो अगोदर सांगा.
2: चांगला होता कॅम्प, लोकही चांगले आहेत तसे बोलायला. आवर्जून आले म्हणजे इतकं, म्हणजे अवेअरनेस हेल्थ रिगार्डिंग इतकी जास्त आहे, त्या ते बघून मी जास्त खुश होते. म्हणजे असं नसतं की जर हेल्थ कॅम्प असेल तर खूप वेळा होतं की लोक हेल्थला निग्लेक्ट करून येत नाही, पण आम्ही म्हणजे आय वॉज अमेझ्ड अँड हॅपी की लोकांना इतकी अवेअरनेस आहे. आणि फक्त असं नाही की फक्त एज्युकेटेड किंवा यंग पीपल, म्हणजे असं नाही, ओल्ड लोक पण, म्हणजे म्हातारे लोक होते त्यांनाही वाटत होतं की हा आपल्याला त्रास होत आहे म्हणून ते आलेले. म्हणजे काय त्रास होत आहे, काय त्रास नाही होते असं तसं, म्हणजे आम्ही त्यांना नीट काउन्सिलही केलं. म्हणजे आय थिंक सो मोस्ट इम्पॉर्टंट इज सेल्फ अवेअरनेस रिगार्डिंग की तुम्हाला त्रास होत आहे आणि नंतर असतं की तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर मग चांगला तसा प्रतिसाद होता.
1: अच्छा, आणि खास करून आज आपण ज्या स्त्रियांच्या आजारांविषयी, महिलांच्या आजारांविषयी बोलणार आहोत, तर महिलांशी संवाद साधताना तुम्हाला काही जाणवलं काही नवीन जुनं समजा असं काय पद्धतीने महिला खरंच अवेअर आहेत नाही आहेत त्यांच्या आजार
2: आहेत? म्हणजे मी मला वाटलेलं की मे बी थोडे इग्नोरंट असतील किंवा कामात ते खूप जास्त बिझी असेल म्हणून ते हेल्थला इग्नोर करत असतील, पण नाही. म्हणजे त्यांच्या होतं मनात की मे बी मला बॉडी पेन होत आहे किंवा मला पिरियड्सचा प्रॉब्लेम होत आहे किंवा बाकी काही हॉर्मोनल इश्यूज, किंवा 2-3 आज प्रेग्नंट लेडीज पण आलेले सांगायला की मॅम हा त्रास होत आहे, तो त्रास होत आहे. म्हणजे असं, म्हणजे पीपल वर अवेअर अँड दे न्यू की आपल्याला यायचं आहे. म्हणजे असं, आणि ते आले आम्ही त्यांना नीट काउन्सिलही केलं की ही गोळी घ्या, ती गोळी घ्या, असं करा, तसं करा. म्हणजे
1: अच्छा, तर डॉक्टर श्रेया पंदरकर जी, आता जसं आपण म्हटलं की काही महिलांनी येऊन आपल्याशी चर्चा केली त्यांच्या आजारांविषयी, तर आपण त्याच गोष्टीला पुढे घेऊन जाऊयात की तुमच्या निदर्शनामध्ये, तुमच्या ड्युरिंग MBBSच्या पिरियडमध्ये असेल किंवा आता जस्ट तुम्ही MS पण करताय समजा, तर तुम्हाला असे महिलांमध्ये कॉमन असे आजार कुठले आहेत की जे तुमच्या निदर्शनास येतात?
2: आता तर मला खूप जास्त जे असं हे वाटत आहे इज की इनफर्टिलिटी, कन्सीव्ह करायला त्यांना खूपच जास्त प्रॉब्लेम होत आहे. सेकंड, आणि त्याचा मेन म्हणजे खूप लोकांना, म्हणजे असं आता मेन कॉज नाही पण जितकं मी पाहिलं आहे की ते का कन्सीव्ह नाही करू शकत आहे, द रिझन इज PCOD. आणि मी असे खूप सारे असेही पाहिले आहेत केसेस की PCOD नसून पण ते कन्सीव्ह नाही करू शकत आहे. म्हणजे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण तरीही त्यांना जमत नाहीये कन्सीव्ह करताना. किंवा मग बाकीचे सगळे जसे, म्हणजे त्यांचे अॅनाटॉमिकल इश्यूज होते त्यांना की मे बी युट्रसमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा फेलोपियन ट्यूब, ओव्हरीज, म्हणजे नाही का बरोबर अंडाशय बनत नाहीये, बरोबर एग फॉर्म होत नाहीये, बाकीचे रिझन्स आहेत, म्हणजे तेही एक कॉज आहे. आणि दुसरं मला रिझन वाटतंय लाईफस्टाईल, खूप जास्त हॉर्मोनल प्रॉब्लेम्स, म्हणजे ते आय थिंक सो दॅट इज द मेन प्रॉब्लेम राईट नाऊ. की म्हणजे त्यांना माहिती आहे की वेट लॉस करायची गरज आहे किंवा हेल्दी डाएट करायची गरज आहे. ते आय थिंक सो वन ऑफ द मेन रिझन्स आहे की त्यांना, म्हणजे मेन इन्फर्टिलिटी आणि दुसरं की त्यांचे पिरियड्स पण नॉन रेग्युलर नाही आहेत. म्हणजे असेही केसेस आहेत की ज्यांना मंथ्स, 6 मंथ्स, 7 मंथ्स, इयर्स पिरियड्स येत नाही. आणि आम्ही असेही केसेस पाहिलेत की ज्यांना 1 महिन्यामध्ये 2-3 वेळा ही पिरियड्स येतात. येस, इट इज व्हेरी कॉमन. म्हणजे आम्ही असेही केसेस पाहिले आहेत. तर मग अशा लोकांना मग कन्सिव्ह, म्हणजे ऍट दी एंड इट ऑल गोज डाऊन टू की त्यांना कन्सिव्ह करता येत नाही, ते येतात किंवा कारण की आधी दे नो, त्यांना अवेअरनेस असते की हा हा प्रॉब्लेम होत आहे, बट ऍट दी एंड त्यांना त्यांचे मेन्सेस रेग्युलराइज का करायचे आहेत कारण की दे वॉन्ट टू कन्सिव्ह असं, तेव्हा जाऊन आपल्याला रिअलाइज होतं की अच्छा हे प्रॉब्लेम्स आहेत का ते प्रॉब्लेम्स आहे असं. तर मग मेन तर म्हणजे आम्ही जे पाहिले तर खूप लोकांना थायरॉईडचा प्रॉब्लेम असतो, थायरॉईडमध्ये मग वेट इन्क्रीज होतं त्यांचं, मग त्यांना म्हणजे मेन्सेस इरेग्युलॅरिटी वगैरे त्यांना जाणवते. मग आम्ही मग तेच म्हणतो त्यांना की तुम्ही बेसिक्सपासून स्टार्ट करा, फर्स्ट ऑफ ऑल गोज एक्सरसाइज, मग त्यानंतर मेडिकेशन्स, म्हणजे आम्ही आणि हेल्दी फूड ऍक्च्युली ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की म्हणजे इतके सिव्हिअरली ओबीज असतात ते की नाही म्हणजे त्यांना ते फुल ते दिसून येतं नाही का. आणि त्यानंतर मग एकतर वेट गेन इतका जास्त होतो की मग हॉर्मोनल प्रॉब्लेम्स, लाईक गर्ल्समध्ये पण मग टेस्टॉस्टेरॉन लेवल खूप जास्त असते, तेही पाहिलं आहे आम्ही. तर मग ॲट दी एंड इट ऑल गोल्स की म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुमची लाईफस्टाईल, एक्सरसाइज, एव्हरीथिंग, मग त्यानंतर आपण मेडिकेशन स्टार्ट करतो. जर तेही नाही झालं तर मग आपल्याला मे बी आपल्याला कुठलं सर्जिकल इंटरव्हेन्शन किंवा काहीतरी करावं लागतं. तर मग बिफोर म्हणजे हे खूप जास्त कॉमन आहे सध्या, मोर देन आय थिंक सो प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा आफ्टर प्रेग्नन्सी जे प्रॉब्लेम्स होत आहेत, गायनॅक प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढत आहेत. की म्हणजे असं आम्ही अशी केसेस पाहिले जे असं त्यांना माहिती आहे की सपोज ती आता 25-26 इयर्सची आहे आणि तिला ऍट द एज ऑफ 15 पिरियड झालेत, ती शी इज व्हेरी वेल अवेअर की तिला 10 इयर्सपासून मेन्सेस रेग्युलर नाही आहेत, की तिला 2 वर्षात एकदा येतात किंवा 6 मंथ्समध्ये 1-2 येत आहेत. मग त्यांना ते आत्ता रिअलाइज होतं की नाही म्हणजे, तर ते आय थिंक सो ते सेल्फ अवेअरनेस पण खूप जास्त गरजेचे आहे, रिअलायझेशन की जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे तेव्हा तुम्ही इमिडिएटली या, कारण की मग म्हणजे प्रॉब्लेम हा होतो की मग बॉडी यूज टू होऊन जाते ना त्या सायकलला, मग नंतर जेव्हा तुम्ही 10 वर्षांनी ट्रीटमेंट घ्यायला येता थोडं डिफिकल्ट असतं मग ते सगळं पुन्हा रिव्हर्स बॅक करायला की दॅट इट शुड गो टू नॉर्मल असं. तर मग ते पाहिलं मी.
1: अच्छा, तुम्ही खूप पुढे गेलात तसं, कारण काही क्वेश्चन माझ्या डोक्यामध्ये चालवतात त्याचा अन्सर तर खरं मिळालं, पण तरी सुद्धा मी परत एकदा मी थोडीशी आठवण करून देतो सर्वांना की डॉक्टर श्रेया पंदरकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत, त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि सध्या तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मुंबई इथे, नेरूळ मुंबई इथे एमएस करत आहेत OBGYN याच्यामध्ये. तर जसं तुम्ही म्हटलात की लाईफस्टाईल आणि हे तर आम्हाला खूप म्हणजे ऐकायला मिळायचं अगोदर न्यूजमध्ये, पण ते खूप शहरी भागामध्ये होतं, मुंबईमध्ये होतं, पुण्यामध्ये होतं असं ऐकायला मिळायचं, तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे ते सांगा.
2: नाही, मला असं वाटतं की ते सगळीकडे एक्झिस्ट करतं, म्हणजे इनफॅक्ट मी आज पण आलेले कॅम्पला तरीही आय सॉ फिमेल्स की दे हॅड द सेम प्रॉब्लेम्स, ते फक्त असं नाही आहे की ते फक्त पुणे किंवा मुंबईमध्ये एक्झिस्ट करतं. इनफॅक्ट जेव्हा माझं MBBS सोलापूरमध्ये होतं
1: तेव्हा म्हटलं म्हणून मी हा प्रश्न विचारला,
2: म्हणजे जेव्हा मी सोलापूरलाही होते तेव्हा पण आम्ही PHC मध्ये काम करायचो, तेव्हा पण गर्ल्स यूज टू कम विथ द सेम कंप्लेन्स की त्यांना PCOD आहे, त्यांचे मेन्सेस इरेग्युलर आहेत. म्हणजे आय थिंक सो आता ते खूप असं ग्लोबलाइज झालं आहे, ते लाईफस्टाईल आय थिंक सो सगळीकडे असं, ते फक्त एका सर्टन पर्टिक्युलर एरियापर्यंत नाही राहिलं की फक्त पुणे मुंबई किंवा बिग सिटीज मध्ये हा प्रॉब्लेम होत आहे. कारण की इनफॅक्ट आज पण मी जेव्हा आलेले तेव्हा पण मी पाहिलं की खूप फिमेल्स आलेले कंप्लेन्स ने की मेन्सेस रेग्युलर नाही आहेत, म्हणजे दे हॅड चिल्ड्रन, त्यांना होते मुलं, पण ते 30-35 इयर्सचे आहेत, या एज मध्ये पण जरी तुमचे मेन्सेस इरेग्युलर होणं नॉर्मल नाही आहे कारण की, तर मग त्यांनाही सेम कंप्लेन्स होते. मग आम्ही बोललोय त्यांना की तुम्हाला सोनोग्राफी वगैरे वगैरे करून मग पुढे असेसमेंट करून.
1: आता डॉक्टर श्रेया, मी आता या ठिकाणी हा एक प्रश्न माझ्या डोक्यात निर्माण होतो ऍज अ यू आर ऑल्सो यंगर डॉक्टर, तर जे आमच्याकडल्या भागामध्ये किंवा जे आम्हाला ऐकायला येतं नेहमी की लग्न उशिरा होणं, म्हणजे ॲम्बिशियस असतात, करिअर करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात, लाईफस्टाईल हा तर मेन पार्ट आहे ते आपण समजू शकतो, काही गोष्टी तुम्ही ज्या मेडिकल टर्ममध्ये ज्या सांगितलेल्या आहेत समजा त्या पण आपण समजू शकतो, पण तुम्हाला काय वाटतं की लाईफस्टाईल ओव्हर ॲम्बिशियस असणं किंवा तो एजचा जो एक बाय नॅचरल नैसर्गिक जर आपण तो कालावधी आहे तो जर सुटलेला असेल, तर तुम्हाला काय वाटतं की या सर्व गोष्टीमध्ये आपण कशा पद्धतीनं प्रिकॉशन घ्यायला हवेत किंवा काळजी घ्यायला हवी की आपण आपलं लग्न आता उशिरा होत असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टीला धरून तुम्हाला काय सजेशन तुम्ही असं देऊ इच्छिता की काय नेमकं याच्यात करायला हवं.
2: म्हणजे इट इज फाईन की यू आर ओव्हर ॲम्बिशियस अँड एव्हरीथिंग, बट मला असं वाटतं की ॲट दी एंड प्रायोरिटीज पण खूप सेट असायला हवे असं मला वाटतं. कारण की मे बी आपण करिअरमध्ये खूप पुढे आपण विचार करतो सगळं आणि मग आपण मे बी विसरून जातो किंवा काय म्हणजे मग एज निघून जाते मग तेव्हा म्हणजे खूप लोकांना मी असं पाहिलं रिअलाइज होतं की नाही नाही आता मला कन्सिव्ह करायचं आहे आणि मग त्यांना तो प्रॉब्लेम स्टार्ट होतो. सो आय फील की ते रिअलायझेशन आणि अटेन्शन असणं पण खूप जास्त गरजेचं आहे की दो युअर 27-28 आणि तुम्हाला ॲम्बिशन आहे त्या कामाचं बट बॅक ऑफ द माइंड यू शूड रिअलाइज की प्लॅन करायला हवं. कारण की 30s नंतर प्लॅन करतो फाईन बट स्टील थोडं रिस्की असतं. कारण की विथ एज एकतर फर्स्ट ऑफ ऑल प्रेग्नन्सी ठेवणं खूप अवघड होऊन जातं. दुसरी गोष्ट जर एल्डरली मदर्समध्ये डाऊन सिंड्रोमचे खूप जास्त हे आहे तर मग ते लोक ते रिअल आणि ऍक्च्युली इट्स नॉट ओनली डाऊन सिंड्रोम बट अदर डिफेक्ट्स इज वेल. म्हणजे ते आता मेन ऍक्च्युली डाऊन सिंड्रोम आपण म्हणतो आणि ते खूप जास्त कॉमनही आहे पण बाकीचे पण म्हणजे जेनेटिकल डिफेक्ट्स वगैरे ते थोडे एल्डरली एजमध्ये जास्त दिसून येतात. तर मग ते अटेन्शन ते खूप जास्त गरजेचं आहे. कारण की आम्ही असे पाहिलेत की म्हणजे दे आर 28-29 आणि थोडे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स दिसतात रिपोर्ट्समध्ये दिसतंय की मे बी शुगर वाढत आहे किंवा हा प्रॉब्लेम होत आहे त्यांना बट दे लाईक नो नो आम्ही प्लॅन नाही करत आहे. मग आम्ही त्यांना थोडं करतो काउन्सिल की नाही म्हणजे यू शुड स्टार्ट प्लॅनिंग इट इज इम्पॉर्टंट. कारण की एकतर यू आर 28-29 or 30 आणि जर तुम्ही फर्स्ट बेबी प्लॅन नाही केलं अँड इफ यू वॉन्ट अ सेकंड चाइल्ड एज वेल मग ते खूप पुढे होऊन जातं सगळं अँड मग रिस्क एज वेल तेवढेच वाढतात त्यांचे.
1: आता ऍज अ एक्सपर्ट डॉक्टर म्हणून तुम्ही बऱ्याचशा टेस्ट सजेस्ट करता. म्हणजे एखादी महिला जर तुमच्याकडे येत असेल ती आपल्याला त्याविषयी चर्चा करायची की ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि आफ्टर प्रेग्नन्सी आणि ते प्रेग्नन्सी होण्याच्या अगोदरची काय काळजी हे तीन टप्प्यातला विषय जो आहे तो पण तुम्ही एक्सप्लेन करा. पण त्याच्या अगोदर एक असा प्रश्न विचारायचा होता की जो एक कॉमनली बोलला जातो तो म्हणजे असं की डॉक्टरांकडे कुठलाही पेशंट गेला म्हणजे खास करून आता महिला आपला असा विषय चालू आहे म्हणून आणि जर समजा ते प्रेग्नेंट असेल आणि तुम्ही खूप अशा वेगवेगळ्या डिफरंट टेस्ट सांगता मग ते अॅम्युनिटी टेस्ट असेल किंवा अजून कुठल्याही समजा तुम्ही डाऊन सिंड्रोमचा विषय काढला म्हणून ते म्हणतात तुम्ही उगीच टेस्ट सांगतात म्हणून एवढं निघतं आमच्या जुन्या काळामध्ये एवढं कुठं काय असा विषय होता असा पण एखादा विषय येऊ शकतो. तर तुम्ही त्या बाबतीत पण सांगावं की हे तुम्ही टेस्ट ज्या सगळ्या सजेस्ट करतायत अर्थातच टेक्नॉलॉजी आलेली आहे सायन्स आहे त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी तर तुम्ही त्या बाबतीत काय सांगाल. कारण त्याचा रेशो पण बरेच जण सांगतात की त्याचा खूप रेशो कमी आहे म्हणजे 0.1% मध्ये सुद्धा येईल का नाही सांगता येत.
2: बट द थिंग इज सी ओके मला तुमचा कळतंय कन्सर्न. आपण म्हणू की मे बी 0.1% किंवा 1% ऑफ द पॉप्युलेशन मध्ये असू शकतं पण आपल्याला काय माहिती की तो पेशंट त्या 1% मध्ये आहे की नाही ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते टेस्ट सांगणं आमचं काम आहे. कारण की प्रिव्हेंशन ऑफ दॅट थिंग इज आर वर्क ॲट दी एंड. तुम्ही काउन्सिलिंगसाठी का येत आहात हो की नाही. आता जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा आम्ही त्यांना सगळे टेस्ट देतो कारण की ते गरजेचे आहेत. आता आम्ही त्यांना शुगरची टेस्ट दिली ते म्हणतात नाही नाही ये क्यू करणे की जरूरत है गरजेचं आहे ना. आफ्टर 20 weeks इफ यू डायग्नोस्ड ॲज अ GDM तुमच्या बेबीचा वेट वाढणारच आहे. सगळं तुम्हाला हे करणं गरजेचंच आहे. आता आम्ही ड्युअल मार्कर टेस्ट फॉर डाऊन सिंड्रोम आम्ही 11-13 weeks मध्ये सांगतो. ते जर नाही झालं तरी आम्ही टिल 20 weeks आम्ही क्वाड्रपल मार्कर सांगतोच तसं आहे ते. आणि ते करणं नाही करणं त्यांचं काम आहे पण वी विल ऍडवाइज बिकॉज आय स्टील रिमेंबर दिस केस जे आलेलं की एक आम्ही बेबी डिलिव्हर केलेलं आणि मग ही पीडियाट्रिक्स नंतर ते बेबी पीडियाट्रिक्सकडे कारण की त्या बेबीच्या हार्टमध्ये होल होत आणि त्यांनी फिटल 2D इको नव्हता केला. आम्ही सगळ्यांना सांगतो फिटल 2D इको करायला ते इम्पॉर्टंट असतं. आम्ही दर एका गोष्टी मागे तथ्य आणि अर्थ आहे ते फक्त तुमचं परसेप्शन आहे की ते गरजेचं आहे की नाही. आता आम्ही सगळ्यांना म्हणतो बिफोर प्रेग्नन्सी इफ द मदर इज प्रेग्नंट आम्ही म्हणतो त्यांना की थायरॉइडची टेस्ट करा बट दे लाईक नो नो खूप एक्सपेन्सिव्ह आहे आम्हाला परवडत नाही. देन दॅट इज युअर रिस्क. कारण की जर तुमच्या बेबीला जर हायपोथायरॉइडिझम झाला तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझम आहे द बेबी इज प्रोन फॉर मेंटल रिटार्डेशन तसं आहे ते. म्हणजे सपोज जर त्यांनी तो टेस्ट नाही केलं आणि जर मदरला थायरॉइड आहे तर मग बेबी इज व्हेरी प्रोन फॉर मेंटल रिटार्डेशन. म्हणजे बेबीचं आयक्यू लेस असू शकतं. देन दॅट इज ऑन देम. कारण की आम्ही तर सांगत आहोत त्यांना अँटीनेटल हे सगळे टेस्ट करायला. तर इट इज ऑल अबाउट द परसेप्शन अँड सेकंड थिंग आय फील इज अ ट्रस्ट ऑन द डॉक्टर एज वेल. की जर आम्ही सांगत आहोत त्यामागे काहीतरी अर्थ आहे.
1: हा कारण की ते आपल्या भल्यासाठी
2: आहे. आम्हाला आम्ही त्यांना तेच म्हणतो की तुम्ही आम्ही तुम्हाला हे टेस्ट देतो मला काहीच भेटत नाहीये. नो CUT नो नथिंग. कारण की वी आर वर्किंग फॉर द हॉस्पिटल दे कम टू अस. आम्ही त्यांना सांगतो हे करा. ते आता त्यांचं आहे करायचं आहे की नाही. म्हणजे आम्ही लिटरली खूप पेशंट्सला या लँग्वेजमध्येही सांगितलं की हे बघा आम्ही तुम्हाला हे तुमच्या भल्यासाठी सांगतोय आम्हाला काहीच फायदा नाहीये. म्हणजे तुम्हाला फोर्स करून की तुम्ही हे करा म्हणजे.
1: तर श्रोत्या आपण ही खूप छान अशी माहिती ऐकत आहोत, ते डॉक्टर श्रेया पंदरकर यांच्याकडून. ते आता सध्या एम एस करत आहेत OBGYN तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ इथे. तेव्हा आता आपण जो मगाचा प्रश्न होता तो म्हणजे असाच की आता चला ठीक आहे, तुम्ही तर ह्या सगळ्या गोष्टींना अवेअर केलेला आहे आणि हे सगळं अवेअर झाल्यानंतर एक स्त्री उत्तम आहे आणि आता तिला प्रेग्नन्सी झालेली आहे, तर त्या ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या ह्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि नंतर जे आता खूप म्हणजे ज्याच्यावर भारत सरकारनं सुद्धा केलं की पोषण आहार सप्ताह, म्हणजे जे 1000 पहिले दिवस असतात ते खूप महत्वाचे असतात, असा एक याच्यावर खूप जनजागृती सुरू केलेली आहे. तर तुम्ही काय सांगू इच्छिता की जेणेकरून जो ऐकणारा इथला भाग आहे, महिला आहेत, त्या सुद्धा त्या बाबतीत जागृत होतील?
2: म्हणजे ऍक्च्युली पहिले 3 महिने तर आय थिंक सो सर्वात जास्त काळजी प्रेग्नन्सीची, कारण की जे होतं पहिल्या 3 महिन्यामध्येच होतं. तर मग आम्ही सगळ्यांना नेहमी फोलिक ऍसिड प्रिस्क्राईब करतो, 3 मंथ्स कंपल्सरी घ्यायचं असतं, कारण की बेबीची डेव्हलपमेंट त्याच्यावर खूप जास्त अवलंबून असते, अँड मोर दॅन द डेव्हलपमेंट द न्यूरल डेव्हलपमेंट ती खूप जास्त डिपेंडंट असते. सो तेवढं फोलिक ॲसिड डेली घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट डाएट, नीट जेवण करायचं, म्हणजे स्टेबल राहणं, काळजी घेणं, कारण की मॅक्झिमम अबॉर्शन्स जर पाहिले असतील तर मग फर्स्ट 3 मंथ्समध्येच होतात, म्हणजे मोस्टली तरी, म्हणजे जितके जर झाले तरी पण, तर मग तेव्हा. आणि सेकंड थिंग आय फील इज की जे मेन USGs असतात, सोनोग्राफीज असतात, ते फर्स्ट 3 मंथ्सचेच असतात, म्हणजे ते नीट करणं, जसं एन्टी स्कॅन आम्ही सगळ्यांना सांगतो करणं गरजेचं आहे, ते खूप लोक मिस करतात. तर मग ते जास्त इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं. फर्स्ट इज डाएट, मेडिकेशन्स अँड द टेस्ट, म्हणजे जे, कारण की कुठली जर प्रेग्नंट फिमेल आमच्याकडे येते तर आम्ही त्यांना फर्स्ट 3 मंथ्समध्येच सगळे इम्पॉर्टंट टेस्ट सांगतो, जर ते झाले असतील तर काही प्रॉब्लेम नसतो, कारण की ते खूप जास्त इम्पॉर्टंट.
1: पुन्हा मिडल 3 मंथ्स,
2: दिन 3 मंथ्स मग अनॉमली स्कॅन आम्ही सांगतो, तेही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की सपोज जर बेबीला काही प्रॉब्लेम असला किंवा काय, तर मग ते बिफोर 24 वीक्स डायग्नोज होणं पण खूप जास्त गरजेचं आहे, कारण की त्यानंतर मग आपण काय करू शकत नाही. तर मग ते म्हणजे आम्ही, आणि द थिंग इज की आम्ही सगळ्यांना सांगतो हे करून घ्या, करणं नाही करणं ऍब्सोल्युटली.
1: एज फॅक्टर येणार नाही मध्ये, तुम्ही
2: येतो
1: नाही एज फॅक्टर, म्हणजे समजा जे 20-22 वर्षाची प्रेग्नेंट वुमन असेल आणि जे 35 वर्षाची असेल, तुम्ही
2: सगळ्यांनीच करायचं असतं. आणि म्हणजे इफ द वन हुज एल्डरली, त्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी, सगळ्यांनीच घ्यायला हवी, बट द वन हुज लाईक 30-35 मध्ये, त्यांनी थोडी जास्त काळजी घ्यायला हवी, अजून काही नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की आफ्टर 3 मंथ्स आम्ही आयरन, कॅल्शियम, फोलिक ऍसिड, प्रोटीन पावडर ते स्टार्ट करतो, कारण की न्यूट्रिशन मॅक्झिमम नसतं, नाही घेते इतकं, म्हणून आम्ही आमच्या साईडनेच त्यांना. तर मग आम्ही म्हणजे, कारण की गॅरंटी नसते की आम्ही जर त्यांना म्हणत आहोत की डेली तुमचा इतका कॅलरी इंटेक व्हायला हवा, नो गॅरंटी की ते घेतील की नाही घेतील, म्हणून इट इज व्हेरी कंपल्सरी टू हॅव आयन सप्लिमेंट्स, फोलिक ऍसिड सप्लिमेंट्स, कॅल्शियम सप्लिमेंट्स, अँड सेकंड इज प्रोटीन पावडर, कारण की प्रोटीन इज व्हेरी नेसेसरी फॉर द प्रेग्नन्सी. आणि दुसरी गोष्ट आहे की प्रोटीन पावडरने म्हणजे मदर जे असते त्यांचा ॲपिटाईट पण वाढतो, तर मग ते फूड पण चांगलं घेतात, तर ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सेकंड इज नो ऑइली फूड, नो कॅफिन, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नाही, नो मीन्स नो, ते फुल ऑन अवॉइड करायला हवं. बाकी तुम्ही जे म्हणजे जे हवं ते खाऊ शकता, बट इट शुड बी जस्ट हेल्दी, अजून काही नाही, म्हणजे बस इट्स जस्ट बेसिक्स मला असं वाटतं. काळजी घेणं थोडं जास्त इम्पॉर्टंट आहे, जसं म्हणजे जास्त हालचाल नाही करणं किंवा खूप जास्त पण एक्सरसाइज हे ते त्याच्या मागे थोडं, नाही थोडं रेस्ट करा, अजून काही नाही.
1: अच्छा, आणि आता हे तर झालं तुम्ही ड्युरिंग प्रेग्नन्सी सांगितलं, आणि आता प्रेग्नन्सी आणि तो जो पिरियड असतो तो खूप धावपळीचा असतो, तर त्या दरम्यान काय काळजी घ्यावी सांगा. मी तर म्हणतो ते प्रेग्नंट वुमनच्या ऐवजी त्यांच्या आजूबाजूचे जे कुटुंबी आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे ते पण सांगा त्या वुमनची.
2: म्हणजे 9 मंथ झाल्यावर,
1: झाल्यानंतरचा विषय.
2: अच्छा, तर मग काही नाही, त्यांनी फक्त म्हणजे मेनली की शी शुड बी की पण मेंटली स्टेबल, मला असं
1: वाटतं
2: की शी शुड बी प्रिपेअर्ड की काही पण, म्हणजे वी आर विथ यू असं, म्हणजे थोडं जे आहे आम्ही बघून घेऊ, म्हणजे कारण की एक तर आता डिलिव्हरीचं तुम्ही बोलायचं आहात तर खूप लोकांना सी सेक्शन नसतं हवं, ते खूप जास्त फोबिया आहे, पण समटाईम्स इट इज गुड की देन दे गो अंडर सी सेक्शन. मग नॉर्मल डिलिव्हरी ऑब्व्हियसली बेटर आहे. कधीही आम्ही नाही म्हणणार की नॉर्मल डिलिव्हरी चांगली नाही आहे, पण देर आर चान्सेस की सिझरची पण गरज येऊ शकते. तर मग आय फील द मदर आणि द फॅमिली, इवन बोथ ऑफ देम शुड बी प्रिपेअर्ड की हां, कारण की वी हॅव सीन पीपल, सपोज जर मदरला सी सेक्शनची गरज आहे, आम्ही त्यांना म्हणतो, फॅमिली नाही म्हणते की नाही आम्हाला म्हणजे नॉर्मलच हवं आहे म्हणजे असं. मग आम्ही त्यांना सांगतो की नाही, हे रिझन आहे की नाही म्हणजे जाऊ शकत तुम्ही नाही का म्हणजे असं फॉर नॉर्मल डिलिव्हरी, कारण की द मदर अँड द चाइल्ड बोथ ऑफ देम आर ॲट रिस्क. तर मग ते जास्त आय फील जास्त इम्पॉर्टंट आहे टू बी रेडी की काही पण होऊ शकतं. आणि मग दुसरं की बी प्रिपेअर्ड, अजून बाकी काही नाही म्हणजे.
1: नाही खरं तर हा विषय खूप मोठा आहे. आपण एकेका महिन्यावर किंवा एका विषयावर किंवा एका टेस्टवर सुद्धा आपण बरंचसं काही बोलू शकतो. पण आता हा विषय सगळा महिलांच्या विषयीच आपण चर्चा करत आहोत. परत एकदा श्रोते आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की डॉक्टर श्रेया पंदरकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. त्या सध्या तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ इथे MS करत आहेत. OBGYN हे नेमकं काय ते पण मला समजून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर हा विषय आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी निदर्शनास येते, आपण नेहमी ते तुम्हाला पण जास्त लक्षात येत असणार आहे की इकडल्या भागातल्या महिलांमध्ये असेल किंवा महाराष्ट्रातल्या पण असू शकेल की महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं जे प्रमाण असतं ते खूप कमी असतं, त्याच्यामुळे बरेचसे कॉम्प्लिकेशन क्रिएट पण होऊ शकतात असं काहीतरी एक परसेप्शन येऊ शकतात. तुम्ही त्याबाबतीत काय सांगू इच्छिता?
2: एक तर मेन रिझन हिमोग्लोबिन कमी असण्याचं इज आयरन डेफिशियन्सी. आयरनची मात्रा कमी शरीरामध्ये, ते मेन रिझन आहे. आणि दुसरी गोष्ट आयरन कमी का आहे, कारण की ते न्यूट्रिशन घेत नाही आहे, फूड घेत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतंय की म्हणजे सपोज जर आपण थोडे जरी चेंजेस केले आपल्या लाईफस्टाईलमध्ये तरीही खूप फरक पडतो. जसं आपण जेवणानंतर आपण कॉफी नाही पिली तरी, कारण की कॉफी कॅफिन ऑब्झॉर्प्शन खूप जास्त अफेक्ट करतं आयरन ह्याच्यासाठी, तर ते नाही केलं. किंवा सपोज जर तुम्ही काही सपोज जर तुम्ही विटॅमिन सी खाल्लं तर विटॅमिन सीने आयरन खूप जास्त वाढतं, आयरन ऑब्झॉर्प्शन वाढतं. हां, ते म्हणजे ते छोटे छोटे गोष्टी आहेत ॲक्च्युली, ज्याची आपण काळजी जरी घेतली ना तर इतका फरक नाही पडणार म्हणजे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की इज की मेनी ऑफ द फिमेल्स त्यांच्यामध्ये ते अवेअर नसतात, बट त्यांचं हिमोग्लोबिन एक्सेसिव्हली नेहमीच कमी असतं. 7-8 कितीही खाल्लं काही खाल्लं तरी नाही वाढत. ते मेन रिझन आय फील इज थॅलेसिमिया. मग ते आणि ते ट्रेट म्हणजे ते खूप मायनर असतो तो ॲक्च्युली ट्रेट, तर तो इतका रेकग्नायझेबल पण नसतो. आणि दुसरी गोष्ट ॲज ऑलवेज वुमेन टेन टू इग्नोर, म्हणजे ते इग्नोरच करतात फॅमिली लाईफ सगळ्यांमध्ये जॉबमध्ये इतक्या बिझी असतात की ते इग्नोर करतात, त्यांना नाही रिअलाइज होते की त्यांचं हिमोग्लोबिन, कारण की हिमोग्लोबिन 8 or 7 इज नॉट नॉर्मल. इट इज नॉट नॉर्मल. कितीही नॉर्मल व्हॅल्यू इज बिटवीन 12 to 15 आयडियली. सपोज जर तुम्ही 11-10 आहे तरी ते एक्सेप्टेबल आहे, पण त्याच्यापेक्षा कमी आहे दॅट इज नॉट एक्सेप्टेबल. यू नीड टू डू समथिंग. ते खूप जास्त ते समजणं खूप जास्त गरजेचं. त्यांना वाटतं नाही नाही 9 आहे 8 आहे ते नॉर्मल नाही आहे.
1: पण ते माहीत होण्यासाठी सुद्धा जाऊन चेक करणं गरजेचं.
2: ते चेक हा ते तर नंतरची गोष्ट आहे. म्हणजे तेच ना, इग्नोरन्स खूप खूप मोठा फॅक्टर वुमेन मध्ये, इग्नोरन्स खूप थोडा मोठा फॅक्टर मला असं वाटतो तो आहे. आणि 7-8 मग ते थॅलेसिमिया, तर मग त्यासाठी टेस्ट असते. मग ती जर केली त्यांना रिअलाइज झालं तर मग अप्रोप्रिएट मेडिकेशन वगैरे होऊन जातं. पण मग दुसरा हाच आहे की आयरन, आणि दुसरं असतं फोलिक ऍसिड किंवा B12. तर एक तर
1: नॉर्मलच्या बाबतीत तर बरंच बोलतात. म्हणजे आता जे प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यांनी काय करायचं? मग
2: काही नाही, ते काहीच करत नाही.
1: अच्छा,
2: दे आर नॉट रेडी टू हॅव नॉनव्हेज मेनली. सो सेकंड थिंग ते काय करू शकतात इज B12 सप्लिमेंट्स. देन त्याशिवाय मग दुसरा काहीच ऑप्शन नाही. जर त्यांना वाटतं की ते दही खाऊन B12 वाढवणार आहे ते नाही, म्हणजे दॅट इज नॉट. कारण की दही तुम्ही जास्त एका मात्रेपेक्षा जास्त नाही खाऊ शकत, कारण की दहीचे पण थोडे साईड इफेक्ट असतात. दही आपण आर्थरायटिस मध्ये नाही खाऊ शकत. आणि जर खूप जास्त दही खाली तर नंतर तुमच्या जॉईंट्स मध्ये खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात, जर ज्यांना त्रास नसेल त्यांनाही. सो जो ते व्हेज ऑप्शन टोफू म्हणतात किंवा पनीर म्हणतात, नाही इट डज नॉट. ते त्या जितकं नॉनव्हेज B12 देतं तितकं ते नाहीच म्हणजे हे करू शकत, इन्क्रीज करू शकत. अँड मी नॉन व्हेजिटेरियन आहे म्हणून मी थोडं प्रमोट पण करेल, बट स्टील. सो सेकंड ऑप्शन त्यांच्यासाठी हेच आहे की B12 सप्लिमेंट्स घ्यायचं. बट त्यासाठी खूप एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की डेली B12 सप्लिमेंट्स घेणं, कम्प्लायन्स राहणं पण खूप जास्त गरजेचं आहे. एकदा दोनदा खाऊन नाही वाढणार ते, कारण की ते रोज खाणं किंवा वीकमध्ये 4 to 5 times जर तुम्ही खात आहात तर इम्पॉर्टंट आहे. जर तेवढं तुम्हाला माहितीये हा ओके आय एम अ व्हेजिटेरियन, B12 कमी आहे, नाही होणार काही म्हणजे. किंवा नॉन व्हेजिटेरियन जरी असला आणि B12 कमी असलं तरी मग खावं लागेल, किंवा इंजेक्शन मग घ्यावं लागेल. तर तो एकच म्हणजे असं मला वाटतं तो एक ऑप्शन आहे अजून काही.
1: अच्छा अच्छा. तर तुम्ही जसं आता मुंबईमध्ये शिक्षण घेत आहात, सोलापूरमध्ये तुमचं शिक्षण झालंय अगोदर, जसं आपल्या बोलण्यातून आलं होतं की तुम्ही पुण्याचे आहेत, तर मला असं वाटतं की म्हणजे ग्रामीण भागातल्या महिला आणि शहरी भागातल्या महिला यांच्या बेसिकली आरोग्यामध्ये काही असा फरक तुम्हाला दिसतो का मेनली?
2: म्हणजे आहे, तसं पाहिलं गेलं तर थोडा जास्त फरक आहे. की सपोज म्हणजे असं ग्रामीण भागामध्ये तुम्हाला असं ते मे बी त्यांचं हे खूप असतं एक्सरसाइज वगैरे, तर मग बाकीचे प्रॉब्लेम्स थोडे कमी दिसतात. थोडं जर तुम्ही शहरी लाईफस्टाईलमध्ये गेलं तर मग ते वेट गेन वगैरे वगैरे थोडे जास्त फॅक्टर्स आहेत, हॉर्मोनल हे ते, मला ते थोडं जास्त फॅक्टर वाटतं. पण आज मी आले शहरी भागामध्ये जास्तच आहे. पण आज जेव्हा मी आले तेव्हा आय वॉज शॉक टू सी की इव्हन म्हणजे इथे लोकांना पण सेम प्रॉब्लेम्स होते. म्हणजे असं मग मी अशी मे बी ते थोडं लाईफस्टाईल आता होत आहे चेंज असं मला वाटतं.
1: टीव्ही मोबाईल,
2: येस.
1: तर डॉक्टर श्रेया पंदरकर जी, आता सगळ्यात एक महत्वाचा अजून एक विषय येतो जो की एक मी कॉमन क्वेश्चन नेहमी विचारतो, तो म्हणजे सेल्फ मेडिकेशनचा भाग येतो. खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि आपल्याला आणखीन चर्चा करायची आहे. तुम्ही तेरणाच्या स्टुडंट आहेत त्यामुळे आम्ही तुमच्याकडून तसं एक जेस्चर आणि एक मागणार, किंवा तुम्ही नेहमी इथं येऊन काही ना काहीतरी असं बोलायला हवं जसं आज कॅम्पला आला तसं. तर सेल्फ मेडिकेशनचा एक भाग येतो जो की नॉर्मली तो कुठेही पाहायला मिळतो की डोकं दुखतंय, गेले मेडिकलमध्ये गोळी घेतली, काही प्रॉब्लेम होत आहेत, गेले मेडिकलमध्ये गोळी घेतली. काय तुम्हाला काय वाटतं की खास करून महिलांच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगू इच्छिता?
2: कधी कधी चांगलं आहे, कधी कधी नाही.
1: चांगलं कधी हे अगोदर सांगा.
2: कधी कधी नाही आहे चांगलं, ऍक्च्युली ते वाईटच आहे. पण म्हणजे आता सपोज मीही केलंय सेल्फ मेडिकेशन, असं नाही आहे. सपोज फीवर वगैरे आला किंवा काय आलं तर घेतो आपण पॅरासिटामॉल. बट द थिंग इज की तो विषय नसतो बाकी डॉक्टरकडे जायची काय गरज आहे, जाऊ ना मेडिकलमध्ये. तो खूपच आय थिंक सो रॉंग ॲटिट्यूड आहे मला असं वाटतं. कारण की तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन फक्त 2-3 दिवसांच्या गोळ्या आणणार, यु विल टेक अँटीबायोटिक्स. तुम्हाला म्हणजे देर इज अ सर्टन पिरियड की तुम्ही किती दिवस अँटीबायोटिक्स घ्यायला हवे किंवा काही पण म्हणजे, तर मग ते फुल तुमची हेल्थ हॅम्पर करतं. ते त्या मोमेंटला तुम्हाला मे बी रिलीफ देईल, बट ऑन द लॉंग टर्म इट इज प्लेइंग विथ युअर बॉडी ऍक्च्युली. अजून काही नाही म्हणजे सपोज आता मी आजारी पडले तर मी घेईन.
1: आपली शारीरिक म्हणजे बाजू कशी आहे, क्षमता कशी आहे हे आपल्याला माहित नसतं किंवा मेडिकलवाल्याला समोरच्या माहित नसते.
2: तेच आता सपोज आपण खूप सारे मेडिकेशन आपण रिलेटेड टू वेट देतो. आता वी डोंट नो की तो जो फिजिशियन फार्मसिस्ट आहे ज्याने दिलंय मेडिकेशन ते त्याने काय व्ह्यूने दिलंय म्हणजे. आणि दुसरी आम्ही तर खूप बघतो म्हणजे दे टेक सेल्फ मेडिकेशन अँड दे कम म्हणजे असं. हा आम्ही पाहिले खूप जास्त. आणि म्हणजे आता ते
1: शक्यतो अवेलेबिलिटी खूप झालेली आहे त्यामुळे
2: झाली आहे. आणि नाही त्यांना ते ऍक्च्युली मला वाटतं की असं ते ओपीडी मला वाटतं एवढ्या गोळीचे 200-300 रुपये घेणार, त्यापेक्षा मेडिकलमध्ये जाऊन 10 रुपयाची गोळी घेऊ, त्यांचं ते खूप जास्त माइंडसेट आहे मला असं वाटतं. तर म्हणून ते
1: एखाद्या वेळेस चालू शकेल, नेहमी
2: नाही चालत. ते एकदाही आम्ही म्हणजे पाहिलंय म्हणजे गोळी जास्त खाल्ली कमी खाल्ली मग चक्कर वक्कर येऊन पडतात, मग पुढे मग आम्हालाच सांभाळावं लागतं.
1: अच्छा. तर डॉक्टर श्रेया, एक अजून विषय असा राहिला जो की बोलण्यात तो म्हणजे मेनोपॉजचा होता, जो की खरं तर तुम्ही सजेस्ट केला होता. विषय खूप मोठा आहे पण तरी सुद्धा तुम्ही त्याला कशा पद्धतीने समराईज करू इच्छिता?
2: मेनोपॉज फर्स्ट ऑफ ऑल रिअलायझिंग की तुम्हाला मेनोपॉज केव्हा आलाय तो जास्त इम्पॉर्टंट आहे.
1: आपल्या रजोनिवृत्ती असा विषय करूया त्याला.
2: जर तुम्हाला मेनोपॉज ऍट द एज ऑफ 40 बिफोर 40 येतोय तर ते नॉर्मल नाही आहे.
1: अच्छा.
2: येस, इट इज नॉट एट ऑल नॉर्मल. सो मी तेच म्हणत आहे इट इज सी मेनोपॉज वी नो इन अ फीमेल्स लाईफ टाईम एका स्त्रीच्या वयामध्ये कधी ना कधी आयुष्यामध्ये ॲक्च्युली कधी ना कधी त्यांना एका वयामध्ये मेनोपॉज येणारच आहे. पण ते केव्हा येत आहे ते समजणं पण खूप जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की मेनोपॉज आला ठीक आहे, कॉमन आहे, नॅचरल आहे, पण ते केव्हा येत आहे कारण की मेनोपॉजचे खूप जास्त साईड इफेक्ट्स आहेत. तर मग अंडरस्टँडिंग की इफ इट कम्स ॲट 40 बिफोर 40 इट इज नॉट नॉर्मल. 45 आलं एक्सेप्टेबल, 47 इज द आयडियल एज की तुम्हाला मेनोपॉज यायला
1: हवा. ते व्यक्ती परत्वे बदलू शकता ना.
2: हो हो हो, मी तेच म्हणत आहे ना, बट 40 आधी नाही, कॉमन नाही. मे बी फिमेल्स त्यांना 40, 41, 42 ला येतं, एक्सेप्टेबल आहे, कॉमन नाही आहे, नॉर्मल नाही आहे, पण एक्सेप्टेबल आहे. 45 पुढे यायला येतं, नॉर्मल आहे, कॉमन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. काही लोकांना आफ्टर 55 पण येत नाही, नॉट नॉर्मल, नॉट एक्सेप्टेबल.
1: अच्छा,
2: सो अंडरस्टँडिंग की तुम्हाला केव्हा येत आहे, काय येत आहे, ते खूप जास्त गरजेचं आहे. की तुमची सर्टन एज आहे, कारण की आफ्टर 55 जर तुम्हाला पिरियड येत आहे इट इज नॉट नॉर्मल, आय एम सेइंग. आणि त्यानंतर सपोज तुम्हाला मेनोपॉज आलाय, सपोज ॲट द एज ऑफ 45 तुम्हाला मेनोपॉज आलाय अँड सडनली ॲट द एज ऑफ 50, 51 तुम्हाला ब्लिडिंग होत आहे, नॉर्मल नाही आहे, म्हणजे इट इज नॉट एट ऑल नॉर्मल. तर तेव्हा तुम्हाला ॲब्सोल्युटली इमिडिएटली कन्सल्ट करायला हवं फॉर द फर्दर इव्हॅल्युएशन, कारण की मे बी एंडोमेट्रियल युट्रस काहीतरी प्रॉब्लेम आहे, समथिंग इज इस्ट्रोजन इज ओव्हर ॲक्टिंग मे बी, किंवा काहीतरी हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला आहे. म्हणून एक एक कॉमन असतं कधी कधी पोस्ट मेनोपॉजल ब्लिडिंग, पण ती रीज ते खूप कॉमन आहे आणि त्याचं काही हार्म पण नाही आहे. पण जर पण आपण ऑब्व्हियसली फॉर एव्हरी वन आपण सोनोग्राफीज वगैरे सगळं करतो, तर खूप फिमेल्समध्ये दिसतं की नाही, म्हणजे बाकीचे वेगळे फॅक्टर्स पण आहेत जे कॉज करते, तर मग तेव्हा तुम्हाला कन्सल्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे हॉट फ्लशेस येतात. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट व्हॉट आय फील इज की पोस्ट मेनोपॉजल फिमेल्स जे कंप्लेन दिस बॉडी पेन, आणि मोस्टली कारण की मेनोपॉज नंतर कॅल्शियम डेफिशियन्सी खूप जास्त कॉमन आहे.
1: नॉर्मली असे दिसून येते, जस्ट
2: नॉर्मली दिसून येते, आणि मेनोपॉज नंतर अजून जास्त दिसून येते. तर मग ते समजणं की आफ्टर युअर मेनोपॉज हॅव्हिंग कॅल्शियम सप्लिमेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की आजही मी पाहिलं इतके जास्त फिमेल्स आलेले, मे बी ते काम करतात अग्रीड, किंवा आता ऊन आहे, डिहायड्रेशन होतं म्हणून, पण जर इफ युअर मेनोपॉजल फिमेल कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की ते खूप जास्त म्हणजे इम्बॅलन्स होऊन जातो कारण की आफ्टर मेनोपॉज. तर मग दॅट इंटरव्हेन्शन इज नीडेड, म्हणजे अवेअरनेस की हा आफ्टर मेनोपॉज तुमचं कॅल्शियम कमी होतं आणि तुम्हाला मेडिकेशन घ्यायचे तसं, कारण की मेनोपॉज नंतर नाही लोक आपली इतकी काळजी घेत.
1: हे छोटे काय गोल्डन वर्ड असे काय असू शकतात सर्व महिलांसाठी की कुठल्या वेळेला कुठला निर्णय घेतला पाहिजे किंवा ते अंडरस्टँडिंग कशी आली पाहिजे.
2: आय फील सेल्फ अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, की जर तुम्हाला जाणवतोय की तुमच्या बरोबर काहीतरी नॉर्मल नाही होते, किंवा तुम्हाला वाटतंय की हा मला त्रास होत आहे, मे बी तो नॉर्मलच असेल, इट माईट बी फिजिओलॉजिकल की ठीक आहे, म्हणजे असेल काहीतरी बॉडी चेंजेस असतील, पण जर तुम्हाला थोडंसंही जर जाणवतं की तुम्हाला त्रास होत आहे याने कन्सल्ट करा. थोडे टेस्ट रन करून आपण बघू, मे बी थोडे पैसे लागतील किंवा थोडा टाईम जाईल तुमचा अग्रीड, पण मला असं वाटतं ते करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की इट इज म्हणजे नेव्हर लेट, आय फील नेव्हर टू लेट, कारण की खूप लोक इग्नोर करतात आणि मग ते नंतर येतात बघायला अँड इट्स व्हेरी लेट. कारण की म्हणजे मी असं पण पाहिलं आहे की मी आय मीन पर्सनल एक्झाम्पल मी स्वतःहून पाहिलं डोळ्यासमोर की वीकनेस आहे, पण हां हां ठीक आहे, मे बी नॉर्मल आहे, अँड देन मग त्यांचं हिमोग्लोबिन 8, 5, 4 असं इथपर्यंतही गेलं आहे, म्हणजे ते नॉर्मल नाही आहे, ते तुमच्या इग्नोरन्समुळे की तुम्हाला, अँड दे न्यू की त्यांना त्रास होत आहे, असं नाही आहे की त्यांना त्रास नव्हता होत, इट्स जस्ट मी तेच म्हणते सेल्फ अवेअरनेस रिगार्डिंग की तुमच्यासोबत जे होत आहे ते नॉर्मल नाही आणि लगेच येऊन कन्सल्ट करणं खूप जास्त गरजेचं.
1: तुम्ही हे सगळं महिलांना सांगताय,
2: सगळ्यांना,
1: म्हणजे मुलाखत ऐकणारे जे पुरुष आहेत त्यांना पण काहीतरी सांगा ना काय करायला पाहिजे.
2: तुमच्या घरी ज्या महिला आहेत त्यांची काळजी घ्या, त्या खुश राहतील, तुम्ही पण खुश. अजून काही नाही.
1: अच्छा अच्छा, तर डॉक्टर श्रेया पंदरकर जे आपण खरं तर आता तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या ठिकाणी तुम्ही MS करताय OBGYN मध्ये, म्हणजे हे काय नेमकं ते सांगा.
2: ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजी.
1: अच्छा बरं, आणि तुम्ही एक मुलगी म्हणून काय सांगू इच्छिता की मुली खरंच असं काही अचीव करू शकतात.
2: मी माझ्या फॅमिलीची फर्स्ट डॉक्टर आहे.
1: अच्छा.
2: हा, आय थिंक सो दॅट इज इनफ टू से.
1: अच्छा अच्छा.
2: आणि माझ्या नंतर माझा भाऊ MBBS मध्ये गेलाय.
1: अच्छा, ओके.
2: सो आय फील दॅट इज इनफ.
1: बर.
2: आय मीन जर हवं तर तुम्ही करू
1: शकता.
2: विदाउट युअर फॅमिली सपोर्ट, म्हणजे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. फॅमिली सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला होता. आय एम हॅपी, आय एम लकी, आय एम प्रिव्हिलेज्ड. बट आय हॅव सीन पीपल ज्यांच्याकडे फॅमिली सपोर्ट नव्हता बट त्यांनी अचीव्ह केलंय. इट्स जस्ट अबाउट अ माइंड पॉवर अँड अर माइंडसेट की तुम्हाला हवंय, देन डू एनिथिंग इट टेक्स.
1: तुम्ही एवढ्या प्रिव्हिलेज्ड होता तर तुम्हाला सर्व काही असं स्मूथली भेटलं की कधी अप अँड डाऊन आले लाईफ मध्ये?
2: आलेत आलेत, ऑब्व्हियसली आले आहेत.
1: काय करत होता त्यावर, काय मोटिवेशन मिळवण्यासाठी काय करत?
2: असं नाहीये की खूप स्मूथली भेटलं. इट्स जस्ट पेरेंट्स मोटिवेशन की ठीक आहे, नाही झालं तर आम्ही करू किंवा और वी आर देअर विथ यू. असं नव्हतं की हा हा ठीक आहे हे नाही तर हे घे, असं काही नव्हतं. पण हा,
1: सेल्फ मोटिवेशन साठी काय करत?
2: सेल्फ मोटिवेशन इट्स ऑल इन युअर हेड मला वाटतं. अजून काही नाही. दुसरी गोष्ट मी लिहायची असं पेपरवर असं काहीतरी हायलायटरने मार्क करून असं डोळ्यासमोर ठेवायची जो मी अभ्यास करायचं जर मला खूप डिमोटिवेटेड फील झालं तर, किंवा असे मोटिवेशनल व्हिडिओज बघायचे मी. आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी पेरेंट्सला बघायचे आफ्टर माय स्टडी आर्स, बस म्हणजे कारण की जे करत होते मी त्यांच्यासाठीच करत होते ऍट दी एंड. और त्यांचं किती जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण की त्यांचीही खूप जास्त एनर्जी स्पेंड झाली आहे माझ्या मागे. कारण की आय थिंक सो दॅट इज इनफ मग. कारण की जर त्यांचा सपोर्ट आहे तर इट इज ऑल्सो माय रिस्पॉन्सिबिलिटी की आय शुड गिव्ह इट बॅक. अजून काही नाही.
1: या 4-6 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही कधी इन्स्टावर, सोशल मीडियावर स्टोरी, रील्स असलं काही केलं नाही?
2: टाकलेत ना. मला वाटतं लाईफमध्ये सगळं करायला हवं, पण अभ्यासही
1: करायला हवं.
2: मोटिवेटेड आणि फोकस्ड राहणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे मी, यू कॅन आस्क एनी वन ऑर माय फ्रेंड्स, मी सगळं म्हणजे काय म्हणतात असं, मी फिरली आहे, ट्रॅव्हल केलंय, ट्रेक्स केलेत, पण अभ्यासही केलाय, फॅमिली टाइम पण केलाय, मी घरच्यांसोबत पण बाहेर गेली आहे, किंवा सगळं फ्रेंड्स, फॅमिली, एव्हरीथिंग. अँड देन ऍट दी एंड डाऊन द लाईन माय बेसिक वॉज स्टडीज अँड माय करिअर. आय स्टील इट इज राईट नाऊ.
1: चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं, कुठले गाणे आवडतात?
2: सगळे आवडतात जे सांगा.
1: तुम्हाला आठवत? आता या क्षणाला कुठलं गाणं असं तुम्हाला सुचवावं असं वाटतं जे की आम्ही मुलाखतीनंतर प्ले करू?
2: हा, हे गाणं खूप छान आहे. ते इंग्लिश हिंदी मीडियम ना, हिंदी मीडियम एक जिंदगी सौ ख्वाहिशा एक एक में पूरी करा ते गाणं.
1: तर ते गाणं पण आम्ही प्ले करतो. आणि डॉक्टर श्रेया पंदरकर जी, आपण या ठिकाणी आलात खरं तर आणि खूप सोप्या शब्दामध्ये आणि अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला अंडरस्टँडिंग, म्हणजे तुम्ही इंग्लिश वर्ड्स खूप मध्ये वापरले पण ते अंडरस्टँडिंग करणारे होते अशा पद्धतीचा विषय आहे. आणि एकूणच ज्या महिला आहेत त्या महिलांना, एक महिलेने सांगितलेलं खूप लवकर पोहोचते
2: आहे बरोबर,
1: तर पण एवढा वेळ काढून आला नाही, खूप अशी छान माहिती सांगितली. आणि खरं तर आपण MS करत आहात आणि लवकरच आपण खूप चांगल्या प्रसिद्ध सुप्रसिद्ध अशा स्त्रीरोग तज्ज्ञ व्हाव्यात. आणि पुढची प्रॅक्टिस तुम्ही मग पुणे, मुंबई, धाराशिव मध्ये पण वेलकम आहात. तर आपण यावं आणि अशाच पद्धतीनं अवेअर करत राहू आणि परत एकदा रेडिओ तेरणाला व्हिजिट करावी अशी मी आपल्याकडून.
2: थँक्यू, थँक्यू सो मच.
1: तर डॉक्टर श्रेया पंदरकर या स्त्रीरोग तज्ञ आहेत, सध्या MS करत आहेत OBGYN तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ इथे. आणि आज त्या खास रेडिओ तेरणाला व्हिजिट करून स्त्रियांमध्ये होणारे विविध आजार आणि त्याचे जे पैलू आहेत ते आपल्यासमोर मांडलेले आहेत. डॉक्टर श्रेया पंदरकरजी, मी परत एकदा आपले धन्यवाद.
2: थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाच्या भाजीपाला पिकाविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. ही भाजी अतिशय लोकप्रिय देखील आहे. तर मानवाच्या आहारामध्ये आपण पालक ही अतिशय महत्त्वाची अशी पालेभाजी आहे. पालकाची कोवळी हिरवी लुसलुशीत पाणी भाजीसाठी वापरतात. इतर पाल्या

पेक्षा मोठ्या शहरात उत्तम मागणी असलेली भाजी शरीर पोषणाच्या दृष्टीनं अनेक औषधी गुण असल्यानं शहरातील सुशिक्षित लोकात ही भाजी विशेषतः लोकप्रिय आहे. यामध्ये मोठमोठ्या हॉटेलमध्ये या भाजीस मोठ्या प्रमाणामध्ये मागणी देखील आहे. या भाजीपासून अनेक प्रकारच्या भाज्यांचे प्रकार तयार करता येतात. या महत्त्वाच्या पालेभाजीची लागवड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाते. त्याचप्रमाणे घराच्या परिसरामध्येही परस बागेमध्ये देखील ही भाजी लावली जाते. पालक या जातीचे मूळ स्थान भारत, चीन हा प्रदेश असावा असं शास्त्रज्ञांचं मत आहे. चीन देशात 1617 या भाजीची शेतकऱ्यांना माहिती आहे. उत्तर भारतामध्ये या भाजीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये पालकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात मोठ्या शहरांच्या आसपास पालकांची लागवड जवळपास वर्षभर केली जात असते. पालक ही भाजी आहाराच्या दृष्टीनं फारच पौष्टिक आहे. इतर भाजीपाल्यापेक्षा मार्केटमध्ये स्वस्त मिळते. पालक इतर भाज्याबरोबर सहजपणे शिजवता येतो, जसे की बटाटा, कांदा, वांगी किंवा स्वतंत्रपणे देखील शिजवता येतो. या भाजीच्या सेवनाने माणूस सशक्त राहतो, मुले चांगली सशक्त वाढतात. सहज सुलभ पाचकतेमुळे समतोल आहारामध्ये महत्त्वाची जागा या भाजीस आहे. पालकामध्ये अ आणि क जीवनसत्वे ही भरपूर मोठ्या प्रमाणात असतात. तसेच अ जीवनसत्व हे पालकामध्ये गाजरापेक्षा जास्त आहे. प्रथिने, चुना, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस या खनिजांचं प्रमाण देखील पालकामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पालकाचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्यादीमध्ये करतात. पालकामध्ये ॲसेकॉर्बिक ॲसिड ही आढळतं. पालकाची 100 ग्रॅम लुसलुशीत पाणी ही 100 ग्रॅम मांसाहार तसेच मासे यांच्यापासून मिळणारं जे प्रोटीन किंवा ॲसिड असतं किंवा जे घटक मिळतात तेच आपल्याला पालकाच्या 100 ग्रॅम भाजीपासून देखील मिळू शकतात. अगदी कमी खर्चात सर्वसामान्य लोकांच्या आहारातील असमतोल घालून उत्तम स्वास्थ्य आरोग्याच्या दृष्टीने पालकाची जास्तीत जास्त लागवड आहारात उपयोग होणं हे खूप महत्त्वाचं आहे. पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते. पालक वायुसारक आहे. यकृताचे दोष आणि कावीळ झाली असताना पालक खाणं हे उत्तम मानलं जातं. तर पालकाच्या जाती बघूयात मंडळी. पालकाचे मुख्य दोन प्रकार आहेत, देशी पालक, विलायती पालक. यामध्ये पालकाच्या पानावरील मुख्य रेषा, मध्य रेषा, पानावरील बारीक रेषा यावरून दोन भागांमध्ये त्याची विभागणी केली जाते. लालसर मध्यरेषा, बारीक रेषा, हिरव्या मध्यरेषा आणि बारीक रेषा. पालकामध्ये इतर भाज्यांपेक्षा भरपूर सुधारित जातींची निर्मिती केली गेली आहे. तर ज्या सुधारित जाती आहेत त्या संदर्भात बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली जात आहे ऑल ग्रीन. या जातीची निर्मिती भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे केली गेली आहे. ही सुधारित जात असून या जातीची पाने एकसारख्या आकाराची कोवळी हिरवी असतात. हिवाळी हंगामास 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 6 ते 7 वेळा पानांची कापणी करता येऊ शकते. मोठ्या प्रमाणावर उत्पन्न देणारी जात आहे. तसेच हेक्टरी सरासरी 125 क्विंटल इतक्या मोठ्या प्रमाणादेखील याचं उत्पादन घेता येऊ शकतं. यानंतर बघणार आहोत पुसा पालक. पालकाची ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली यांनी विकसित केली असून 1967 लागवडीसाठी ही प्रसारित केलेली आहे. हा वान स्विस चार्ड आणि स्थानिक पालक यांच्या संकरामधून निवड पद्धतीने विकसित केला गेला आहे. या जातीची पाने एकसारख्या आकाराची हिरव्या रंगाची असतात. यामध्ये जांभळ्या लालसर रंगाचा अंश कुठेही नसतो. या जातीस ऑल ग्रीन किंवा उशिरा बियांचे दांडे येतात. त्यानंतर बघणार आहोत पुसा ज्योती. पालकाची ही नवीन जात ऑल ग्रीन या जातीचे बी 2% कोल पिसिन द्रावणात 24 तास भिजवून पेरल्यानंतर निवड पद्धतीने सतत 10 वर्ष अभ्यास करून भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून हा वाण विकसित करण्यात आलेला आहे. ह्या जातीची पाने मोठी, जाड, लुसलुशीत, कोवळी, हिरवी, ज्योतीच्या आकाराची असतात. त्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, चुना, सोडियम, लोह आणि ॲस्कॉर्बिक ॲसिडचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यानंतरच्या पालकाच्या दुसऱ्या जाती आहेत त्याच्यामध्ये पुसा हरित ही आहे. ही जात शुगर बीट आणि स्थानिक पालक या दोन जातींच्या संकरामधून भारतीय कृषी संशोधन परिषद विभागीय संशोधन केंद्र हिमाचल प्रदेश यांनी विकसित केली आहे. त्याचबरोबर जॉब नेर ग्रीन HS 23 पालक 5116 हा वाण देखील महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने विकसित करून प्रसारित केलेला आहे. आता हवामानाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. उत्तर भारतात

पालक हे हिवाळे हंगामातील पीक, परंतु आपल्याकडे पालकाची लागवड उन्हाळ्याचे 1-2 महिने वगळ्यास वर्षभर करता येऊ शकते. तसेच तापमान वाढल्यास लवकर फुलावर येते, खूप उष्णता वाढल्यास पाने लवकर खाण्याच्या अवस्थेतून निघून जातात आणि उत्पादनामध्ये घट येऊ शकते. एकंदरीत सपाट मैदानी प्रदेशात पालकाची लागवड वर्षभर आपण करू शकतो. हे पीक दाट धुक्यामध्येही तक धरू शकतं आणि उष्ण हवामान देखील सहन करू शकतं. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. जमिनीच्या बाबतीत हे पीक फारसे चोखंदळ नाही. हलक्या जमिनी या पिकासाठी चांगल्या मानवतात. खारवट जमिनीतही जिचा की सामू 7-10 आहे या ठिकाणी देखील हे पीक चांगलं येतं. परंतु जमिनीचा सामू जर 7 असेल तर उत्पादन भरपूर चांगल्या प्रतीचं मिळू शकतं. जर जमीन मुबलक सुपीक आणि योग्य प्रकारे निचरा होणारी परंतु वाळू मिश्रित असेल तर हे पीक उत्तम प्रकारे वाढू शकतं. पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. मध्यम खोलीची नांगरट अंदाजे 15 सेंटीमीटर करून ढेकळे फोडून कुळवाच्या उभ्या आडव्या 3-4 पाळ्या मारून घ्याव्यात. त्यामध्ये प्रति हेक्टरी 30-40 टन कुजलेले शेणखत मिसळणं गरजेचं आहे. त्यानंतर सपाट वाफे करून घ्यावेत. वाफा साधारणपणे 3-4 मीटर लांब आणि 1-1.5 मीटर रुंदीचं असणं गरजेचं आहे. म्हणजे निंदणी करणं जे आहे ते आपल्याला सोयीचं जाऊ शकतं. मंडळी यानंतर बघणार आहोत लागवडीचा हंगाम. उत्तर भारतात या पिकाची लागवड ऑगस्ट-नोव्हेंबर या दरम्यान करतात. महाराष्ट्रातील हवामान याची लागवड जी आहे ती आपल्याला वर्षभर करता येऊ शकते. पावसाळी हंगामातील अर्थात खरीपातील लागवड जून जुलैमध्ये आणि रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण करू शकतो. भाजीचा सतत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं 10-15 दिवसाच्या अंतरानं बी पेरणं गरजेचं आहे. पहाडी प्रदेशात लागवडीचा हंगाम हा 1-जून असा असतो. तर लागवडीसाठी मुख्य 2 पद्धती आहेत. पिसकटणे किंवा पिसरणे या पद्धतीमध्ये बी सपाट केलेल्या वाफ्यांमध्ये विखुरलं जातं आणि मातीमध्ये चांगलं मिसळतात, परंतु ही पद्धत उपयुक्त मानली जात नाही. त्यानंतर ओळीमध्ये बी पेरणे ही बी लागवडीची योग्य अशी पद्धत आहे की ज्यामुळे खुरपणी निंदणी आणि पानांची काढणी कापणी जी आहे ते करणं आपल्याला सोपं जाऊ शकतं. त्यासाठी मंडळी 15-20 सेंटीमीटर अंतरावर 1.5-3 सेंटीमीटर खोलीवर पेरतात. जर योग्य ठराविक वापसा आणि उष्णता असेल तर बी साधारणपणे लागवडीनंतर 10 दिवसात उगवते. परंतु जमिनीमध्ये योग्य प्रकारे आर्द्रता नसेल तर हलके पाणी देऊन चांगल्या उगवणीची आपण खात्री देऊ शकतो. मंडळी यानंतर खतं आणि पाण्याच्या संदर्भात बघूयात. पालक हे कमी कालावधीचे पीक असले तरी लुसलुशीत टवटवीत पानांवर पिकाचे उत्पादन व प्रत अवलंबून असल्यामुळं पालकाच्या पिकाला नत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्याचा नियमित पुरवठा करून जमिनीत ओलावा राखणंसुद्धा गरजेचं आहे. यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे हेक्टरी 150 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश देणं देखील गरजेचं आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि 1/3 नत्र पेरणीच्या वेळी देणं देखील गरजेचं आहे. उरलेले नत्र 2 समान हप्त्यात विभागून पहिल्या आणि दुसऱ्या कापणीच्या वेळी देणं देखील गरजेचं आहे. आंतरमशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. उगवण होतात 3-4 पाने आल्यानंतर विरळणी करून 2-2 रोपे ठेवणं गरजेचं आहे. वाया गेलेल्या रोपांच्या जागी पुन्हा बिया टाकून घ्याव्यात. आवश्यकतेनुसार निंदणी करावी. पेरणीनंतर लागवड 3-4 आठवड्यांनी खुरपणी करून तण काढून टाकावं. पहिल्या खुरपणीनंतर दुसरी खुरपणी 3 आठवड्यांनी करणं देखील गरजेचं आहे. मंडळी पालकावर जे आहे त्या निळे भुंगेरे मावा आणि पाने खाणाऱ्या आळ्या या किडींचा देखील प्रादुर्भाव आपणास दिसून येतो. त्यासाठी आपले जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्या माध्यमातून उपाययोजना आपण करून घेणं देखील गरजेचं आहे. काढणी आणि विक्रीच्या संदर्भात मंडळी बघूयात. लागवडीपासून सुमारे 3-4 आठवड्यांनी पालक कापणी काढणीस तयार होतो. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15-30 सेंटीमीटर उंचीची झाल्यानंतर पानांच्या देठाचा जमिनीपासून 5-7.5 सेंटीमीटर भाग ठेवून वरील भाग खोडून अथवा कापून घ्यावा. त्यानंतर त्यावरील जो खराब किंवा पिवळसर सडकी पाने जी आहेत ती निवडून टाकावीत आणि चांगल्या पानांच्या साधारणपणे 500 ग्रॅमच्या जुड्या पेंढ्या बांधून त्यानंतर दर 15-18 दिवसाच्या अंतरानं त्याची खुडणी करणं देखील आवश्यक आहे. विक्रीच्या संदर्भात बघूयात. काढणीनंतर लगेचच पालक बाजारात पाठवावा, कारण काही तासात तो सुकून देखील जाऊ शकतो. जुड्या उघड्या जागेत रचून वरून झाकून घेऊन किंवा बांबूच्या टोपल्यांमध्ये अगर पोत्यामध्ये व्यवस्थित रचून विक्रीसाठी पाठवणं देखील गरजेचं आहे. यासाठी आपण शीतग्रहाचा देखील चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. तर मंडळी आपण जर भाजीपाला पिकं घेत असाल तर आणि त्याचं मार्केटिंग जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करणं

0: जमत असेल तर पालक ही भाजी जी आहे पालेभाजी ते आपण वर्षभर घेऊ शकतो आणि त्यापासून उत्तम प्रकारचं उत्पादन देखील घेऊ शकतो। त्यासाठी आत्ताच्या बाबी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहिलेले आहेत त्याचा देखील अवलंब आपल्या शेतकरी बांधवांनी केल्यास चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला पालक या पालेभाजीपासून मिळू शकतं। आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच। आपण अनेक पालेभाज्या पिकांच्या लागवडीविषयी देखील आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशीच माहिती घेत राहणार आहोत। आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा स्वागत करतो. श्रोतेहो काही चित्रपट हे केवळ मनोरंजनच करतात असं नाही तर एक वेगळा प्रयोग म्हणून देखील या चित्रपटांकडे बघण्यास हरकत नाही. हा प्रयोग होत असताना तो आवडेल न आवडेल त्यापेक्षा आपलं म्हणणं हे प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचेल हाच एक उद्देश असतो. यामुळे असे चित्रपट सिनेसृष्टीला प्रगल्भ करून जातात. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे 2007 साली प्रदर्शित झालेला चित्रपट जब वी मेट. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रख्यात दिग्दर्शक आणि लेखक इम्तियाज अली यांनी. एकूणच कथा पटकथा संगीत आणि अभिनय यामुळं जब वी मेट प्रेक्षकांच्या पसंतीला उरला आणि ब्लॉकबस्टर ठरला. तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत 2007 साली प्रदर्शित झालेल्या जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रद्धेहो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात। श्रद्धेहो या चित्रपटाच्या कथेचा सार आपण थोडक्यात बघणार आहोत। आदित्य कश्यप हा एक गर्भश्रीमंत व्यक्ती आपले सर्व घरदारे घटनेने सोडतो आणि भरकटत हिंडत राहतो। याच वेळेला रेल्वेमध्ये त्याची भेट होते गीतशी आणि जीवनाच्या वेदनेतून हरलेला आदित्य गीतचे जगणे पाहून चकित होतो आणि असं निरागस आणि स्वच्छंदी जगणं आपण जगू शकतो का हे पाहत राहतो। याच काळात काही घटना घडतात। आदित्य पुन्हा आपल्या जीवनात परततो आणि कमालीचा यशस्वी ठरतो, परंतु गीत मात्र नैराश्यमध्ये जाते आणि याच नैराश्यमधून आदित्य तिला सावरतो आणि दोघे एक होतात। ही कथा जरी सर्वसाधारण वाटत असली तरी मोठा चमत्कार घडून जाते। पटकथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते आणि आपणही जगायला शिकतो, स्वच्छंदी राहायला शिकतो। आज आपण आनंद घेतोय जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

श्रुति हो जबुई मेट या चित्रपटामध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसले शाहिद कपूर आणि करीना कपूर। या दोघांच्या जीवनात आणि फिल्मी करिअरमध्ये जबुई मेटला मोठं स्थान आहे। अतिशय समरसपणे या दोघांनी या भूमिका जगल्या। यातही करीना कपूरची गीत आजही प्रेक्षक विसरू यातही करीना कपूरची गीत आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे आणि आजही गीतचं जे पात्र आहे ते प्रेरित करत राहतं। आपल्या हिंदी सिनेमांमध्ये रेल्वे आणि हिट हे समीकरणही आहे। यात शोलेपासून भाग मिल्खा भागपर्यंतचा प्रवास आपण पाहिलेला आहे। या चित्रपटाचं आधीचं शूट झालं तेही रेल्वेमध्ये। यातच प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो इम्तियाज अली यांच्या कमालीच्या दिग्दर्शनाचा। इम्तियाज अली यांच्याही करिअरमधील अतिशय महत्त्वाचा चित्रपट म्हणून आपल्याला जब वी मेट याकडे पाहता येईल।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीतकार प्रीतम यांनी, तर गीतं लिहिली होती इर्शाद कमिल यांनी. या चित्रपटातील गीतं गायली होती मिका सिंग, मोहित चव्हाण, श्रेया घोषाल, शान आणि जावेद अली यांनी. या चित्रपटातील ए इश्क या गीतासाठी गायिका श्रेया घोषाल हिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. या चित्रपटातील सर्वच गीतं कमालीची लोकप्रिय ठरली आणि 2007 बिगेस्ट सेलिंग अल्बममध्ये या अल्बमचा समावेश करण्यात आला. तेव्हा श्रोते हो, आज आपण आनंद घेतोय जब वी मेट या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजी प्रगती. घेऊन आली आहे एक नवा एपिसोड क्लासिक रेडिओ शो मध्ये, आणि आजचा आपला एपिसोड असणार आहे सुरेश वाडकर स्पेशल. जेव्हा जेव्हा मी गाणी ऐकायला सुरुवात केली रेडिओवरून लहान असताना, तेव्हा तेव्हा एक आवाज माझ्या कानावरती पडला आणि हळूहळू मी त्या आवाजाच्या प्रेमात पडले. मेघारे मेघारे चप्पा चप्पा चरखा चले पासून ते जिंदगी गले लगाले अशा गाण्यांनी स्वतःच्या आवाजावर प्रेम करायला शिकवलं. तर मराठीमध्ये काळ्या मातीत मातीत राजा ललकारीदे पासून आत्ताचं अमृताची बरसून रात्र गेलीपर्यंत अशी अनेक सुपरहिट गाणी दिली असे सुरेश वाडकर. आत्ताचे अनेक आगामीचे जे गायक आहेत, जे संगीतकार आहेत, ते ज्यांच्या तालमीत तयार झालेत असा हा गुरु सुद्धा आहे अनेकांचा. तर आज आपण पंडितजी सुरेश वाडकर यांची गाणी ऐकणार आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. स्वतः शिष्य असल्यापासून ते अनेकांचे गुरु होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास त्यांनी कसा केला, त्यांच्या आयुष्यात कुठले कुठले टर्निंग पॉइंट ठरले, हे सारं काही आज आपण बोलणार आहोत. तेव्हा त्यांचा हा प्रवास अनुभवायला तयार व्हा. सुरुवात करणार आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शोची दिस जातील दिस येतील या शापित मराठी सिनेमातल्या गाण्यासोबत. सुधीर फडकेंचं म्युझिक आहे तर सुधीर मोघेंचे शब्द आहेत. हेच गाणं येत आहे तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून आरजी प्रगती सोबत.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

गंध फुलांचा गेला सांगून या गाण्याचाच गंध अजूनही दरवळतोय आपल्या मनात, नाही का? सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे गाणं, आणि खरंच सुरेशजींचा आवाज किती जादूमय आहे याचा प्रत्यय दरवेळेला त्यांचं गाणं ऐकताना येतो. म्हणजे मराठी बरोबरीनं हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. अनिल कपूर पासून ते यशराज फिल्म्स, मोठ्या मोठ्या बॅनर्ससाठी त्यांनी गाणी गायली आहेत. पण तुम्हाला माहितीये का, सुरेशजी उत्तम गातच नाहीत तर ते उत्तम तबला सुद्धा वाजवतात. ताल समजण्यासाठी तबला शिकले आणि ते व्हायोलिनही उत्तम वाजवतात बरं का. सुरेशजींनी वेगवेगळ्या पॅटर्न्सची आणि वेगवेगळ्या बाज असलेली गाणी गायली. यातलंच अनेकांचं फेवरेट असणारं गाणं म्हणजे गोंधळात गोंधळ या सिनेमातलं, अगं नाच नाच राधे उडवूया रंग. तर चला या रंगात रंगून जाऊया. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा हा आवाज, तर विश्वनाथ मोरे यांचं संगीत आहे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ही गाणी कितीही युग उलटली ना तरीही अजरामर राहणार आहेत, हेच खरं. सुरेशजींच्या आयुष्यात खूप मोठा वाटा ज्यांचा होता ते त्यांचे गुरु आचार्य जियालाल वसंत, जे काश्मीरचे होते. जियालाल वसंत यांच्याकडे सुरेशजी गुरुकुल पद्धतीमध्ये शिकले. जियालाल वसंत यांनी सुरेशजींची गायनात समज पाहिली आणि ओळखली, आणि म्हणूनच सुरेश वाडकर केवळ 13 वर्षाचे असताना तू आता इतरांना शिकव असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनीच वाडकरांना संगीतात पदवी घे असंही सांगितलं. गुरूंचा सल्ला योग्य मानून प्रयाग संगीत समितीत सुरेशजींनी प्रभाकर ही पदवी संपादित केली. 1978 पासून फिल्म इंडस्ट्रीमधला एक नवा प्रवास सुरेशजींचा सुरू झाला. त्यांचे गुरु जियालाल वसंत यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट सुरेशजींनी त्यांच्या आयुष्यात पाळली. कोणत्याही शिष्याला जशी गुरुची गरज असते, तसंच गुरुलाही एका चांगल्या शिष्याची गरज असते, जो तो गाणं पुढे घेऊन जाईल असं जियालाल वसंत कायम म्हणत. आणि ती तयारी आणि गाण्याची समज सुरेशजींमध्ये त्यांना दिसली. 1986 साली जियालाल वसंत यांच्या जाण्यानंतर सुरेशजींनी शास्त्रीय संगीत देण्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आणि आजीवासन ही संगीत संस्था सुरू करून त्यांनी आपल्या गुरुचं स्वप्न पूर्ण केलं. आज आजीवासन संगीत संस्थेतून सुरेशजी अनेक मुलांना संगीताचं शिक्षण देत आहेत. आत्ताचे अनेक आघाडीचे गायक गीतकार हे सुरेशजींच्या तालमीत तयार झाले आहेत. आणि इतकं सगळं करूनही सुरेशजींकडे तुम्ही पाहिलं, जर ऑब्झर्व केलं, तर ते इतके साधे आहेत म्हणजे गर्व मीपणा याचा नावाला देखील दिसणार नाही. म्हणूनच सुरेशजी खऱ्या अर्थानं ग्रेट आहेत.

0: मासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आता रेडिओ तेरणा ऍप तुम्ही डाउनलोड ही करू शकता प्ले स्टोर ऍप वरून.
1: आय हाय क्या बात है, सुरेशजींचा हा आवाज. हिंदी मध्ये उडे जब जब जुल्फे तेरी असेल किंवा ये चांद सा रोशन चेहरा बालों का रंग सुनहरा हे गाणं असेल,
0: पण मराठी मध्ये त्या काळी जर कुठल्या प्रियकराला प्रियसीचं कौतुक करायचं असेल तर कदाचित हेच गाणं तो गात असेल, नाही का?
2: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: कानपार
1: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. आज आपण सुरेशजींची मैफिल एन्जॉय करतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. सुरेशजींनी अनेक जॉनरची गाणी गायलीत, म्हणजेच आत्ताच आपण ऐकलं तसं रोमॅन्टिक गाणं असेल तशीच त्यांची भावगीतही हिट आहेत. आणि भक्तिगीत तर काय बोलायलाच नको, प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला सुरेशजींचा आवाज ऐकू येतोच.

मराठ्यांचा आवाज वळवावा तसा वळणार आहे, त्यामुळे मराठीत अशोक सराफपासून ते हिंदीमध्ये अनिल कपूरपर्यंत सगळ्या मोठ्या मोठ्या अभिनेत्यांसाठी त्यांनी स्वतःचा आवाज दिलाय. मात्र त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट कुठला ठरला असेल तर तो म्हणजे लता दिदींबरोबर त्यांची भेट. लता दिदी यांनी सुरेशजींचा आवाज ऐकला आणि अर्थातच त्यांच्यावरही सुरेशजींच्या आवाजांची मोहिनी घातली. लक्ष्मीकांत प्यारेलाल असोत किंवा कल्याणजी आनंदजी, क्रोधी या सिनेमातलं पहिलं डुएट सॉन्ग सुरेशजींनी लता दिदींबरोबर गायलं आणि त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये त्यांना इतक्या ऑफर्स आल्या की उनकी करिअर की नाही या चल पडी. त्यानंतर सुरेशजींनी मागे वळून कधी पाहिलंच नाही. या नोटवरती घेऊन येते एक अप्रतिम गाणं.

आपण ऐकताय क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत. आपल्या हृदयाच्या तारा छेडणारा हा सुरेश वाडकरांचा जादूमयी आवाज, त्यांच्याच आवाजातलं आपण हे गाणं ऐकलं. महाराष्ट्र काय असं कोणतंही मराठी वर्ण असेल जिथं सुरेशजींचा ओंकार स्वरूपा हे गीत वाजलं नाहीये. हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर आजीवासन गुरुकुलामधून अनेक शिष्यांना तयार करतात. संगीत स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणी सुरेश वाडकर हे आपल्याला परीक्षक म्हणूनही दिसतात. सुरेश वाडकर यांना संगीत सेवेसाठी अनेक पुरस्कारही मिळाले. 1976 साली मदन मोहन पुरस्कार त्यांना मिळाला. त्याचबरोबर लता मंगेशकर या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यातही आलंय. महाराष्ट्र भूषणही त्यांना मिळालाय. मी सिंधुताई सपकाळ या सिनेमातल्या गाण्यासाठी नॅशनल फिल्म अवॉर्ड त्यांना मिळालाय. त्याचबरोबरीनं त्यांना अनेक अवॉर्ड मिळालेत आणि आत्तापर्यंत मॅक्झिमम फिल्मफेअर नॉमिनेशन मिळणारे सुरेश वाडकर हे एकमेव गायक आहेत. आजीवासन गुरुकुलमधून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा ते पुढे नेत आहेत आणि अनेक मुलांना संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण देत आहेत. त्यांच्या पुढील संगीतमय कारकिर्दीला रेडिओ तेरणाकडून मनापासून शुभेच्छा. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. आता मी आरजे प्रगती तुमची रजा घेते, अशाच नवीन एपिसोड घेऊन येणार आहे पुन्हा तुम्हाला भेटायला. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.